वाक्य द्या जे वाचून मला दुःखाच्या काळात धीर मिळेल आणि सुखाच्या काळामध्ये माझा अहंकार कमी होईल. एका अत्यंत अनुभवी वृद्धाने एका छोट्या कागदावरती एक वाक्य लिहून ते राजाच्या अंगठीमध्ये लपवून ठेवायला सांगितलं. पुढे काही वर्षांनी राजावरती मोठं संकट आलं. तो सर्व बाजूंनी घेरला गेला आणि एकाकी पडला. नैराश्याच्या या क्षणी त्याने ती अंगठी उघडून

येणारा प्रत्येक क्षण हा बदलणार आहे या जाणीवेने मनाला किती अथांग स्थैर्य मिळतं. याच चिरंतन आशेची आणि विश्वासाची अनुभूती देणारं हे पुढचं गीत.

आपण एखादं चांगलं काम हातामध्ये घेतो पण त्याचे परिणाम काही आपल्याला लगेच दिसले नाहीत की आपण लवकर निराश होतो, बरोबर आहे की नाही? पण निसर्ग आपल्याला सांगतो की खऱ्या आणि चिरंतन विकासासाठी संयम हा अत्यंत महत्त्वाचा आहे. चायनीज बांबूच्या झाडाची एक खूप सुंदर गोष्ट आहे. या झाडाचं बी पेरल्यावरती आणि रोज पाणी घातल्यावरती सुद्धा पहिली 4 वर्ष जमिनीवरती साधं रोपटं सुद्धा दिसत नाही, पण या 4 वर्षामध्ये ते झाड जमिनीखाली आपली पाळमुळं अत्यंत मजबूत करत असतं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे 5व्या वर्षी अवघ्या 5 आठवड्यामध्ये ते झाड तब्बल 90 फूट उंच वाढतं. भक्ती आणि प्रयत्नांचं सुद्धा मला असं वाटतं की हाच नियम आहे. कधीकधी फळ मिळायला आपल्याला उशीर होतो, कारण ईश्वर आपल्याला आतून भक्कम करत असतो. त्यामुळे धीर सोडू नका.

107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. श्रोते हो, अनेकदा आपण देवाला असं विचारतो की माझ्याच वाटेला इतके कष्ट आणि संघर्ष का, पण आपण हे विसरतो की अनेकदा हा संघर्षच आपल्याला आयुष्यामध्ये उंच भरारी घेण्याचं बळ देत असतो. एका माणसानं बागेत पाहिलं की एका कोशातून बाहेर पडण्यासाठी एक फुलपाखरू खूप धडपड करतंय. त्याला त्याची दया आली आणि त्याने कात्रीने तो कोश अलगत कापला. फुलपाखरू सहज बाहेर आलं खरं, पण ते कधीच उडू शकलं नाही, कारण कोशातून बाहेर पडताना होणाऱ्या त्या नैसर्गिक धडपडीमुळेच त्याच्या पंखांमध्ये उडण्याची ताकद निर्माण होणार होती. कष्ट आणि अडचणी या आपल्याला कमजोर करण्यासाठी नाही तर पंखामध्ये नवी ताकद भरण्यासाठी येत असतात. चला तर मग परमेश्वराकडे याच आत्मबळाचं आणि अथांग ऊर्जेचं मागणं मागणारं ही चैतन्यमयी रचना

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, या अथांग विश्वाचा आणि आपल्या कर्माचा एक अतिशय सोप्पा नियम आहे. आपण जगाला जे देतो तेच अनेक पटींनी आपल्याकडे परत येत असतं. एक लहान मुलगा आईवरती रागावतो आणि डोंगरात जाऊन सहज ओरडतो, मी तुझा तिरस्कार करतो. क्षणात डोंगरातून हुबेहूब आवाज परत येतो, मी तुझा तिरस्कार करतो. मुलगा घाबरतो पण आई हसते आणि त्याला पुन्हा डोंगरात जाऊन मी तुझ्यावर प्रेम करतो असं ओरडायला सांगते. तो तसंच करतो आणि डोंगरही त्याला प्रेमाचाच प्रतिध्वनी परत करतो. आपलं आयुष्यही या डोंगरासारखंच नाही का? आपण जर इतरांना प्रेम, मदत आणि हास्य दिलं तर ईश्वराकडून आपल्यालाही त्याच गोष्टी परत मिळतात. चला तर मग याच निखळ प्रेमभावनेचा अनुभव देणारं हे अत्यंत गोड भक्तिगीत

श्रोते हो, आता वेळ झाली आहे वंदन कार्यक्रमातून निरोप घेण्याची. ठीक 6 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे हिंदी बातमीपत्र, जे आम्ही सहक्षेपित करू. आणि ठीक 6:05 आपली भेट होईलच रेनबो फंडे या कार्यक्रमामध्ये.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: श्रोते हो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान कुलाबा येथे 34 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 34 अंश सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा येथे 28 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 28 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 0% आणि सांताक्रूज येथे 81%. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. आकाश मुख्यतः निरभ्र असण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे.
2: फेसबुक निस्काय, व्हॉट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे. रेनबो फन डे,
3: रेनबो फन डे, रेनबो फन डे.
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास. Start up your

नमस्कार रसिक श्रोते हो, 107.1 MHz वर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी. आणि या मंगलमय समयी तुमच्या सोबतीला आहे मी तुमची मैत्रीण, तुमची सखी कल्याणी. आज 16 मे, सकाळची ही नीरव शांतता, बाहेरचा आल्हाददायक गारवा आणि मनाला अंतर्मुख करणारी ही वेळ. अशा यावेळी रेडिओ लावावा आणि कानावरती एखादे आर्त भक्तीने ओथंबलेले स्वर पडावेत असं सहज वाटून जातं, नाही का? श्रोते हो, आजची ही सकाळ भारतीय संगीत विश्वासाठी एका अर्थाने चैतन्याची आहे. कारण थांबा, घाई काय आहे, कारण सांगतेच, पण तोपर्यंत ऐकूया हे सुंदर असं भक्तिगीत.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आज आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या गानहीरा सौ माणिक वर्मा यांचा जन्मदिन. 16 मे 1926 रोजी पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणामध्ये जन्मलेल्या माणिक दादरकर पुढे विवाहानंतर सौ माणिक अमर वर्मा झाल्या. गळ्यावर आणि स्वरांवर अशी काही दैवी कृपा होती की एकाच वेळी अभिजात शास्त्रीय संगीत, भावगीत, सुगम संगीत आणि नाट्यसंगीतावर त्यांनी निर्विवाद साम्राज्य गाजवलं. पूर्वीच्या काळी घरातली मोठी माणसं सांगायची, सकाळी उठून अभ्यास केला तर तो चांगला लक्षात राहतो, पण अभ्यासाची खरी रंगत यायची ती पहाटे 6:15 नंतर, कारण नेमक्या याच वेळी रेडिओवरती लताबाई, बाबूजी, भीमसेनजी आणि अर्थातच आपल्या माणिकबाईंची आर्त भक्तिगीते लागायची. साता समुद्रापार अमेरिकेतील क्लाइव्हलँडच्या महापौरांनी 16 मे हा त्यांचा जन्मदिन चक्क माणिक वर्मा डे म्हणून घोषित केलाय आणि जागतिक स्वरांचा असा हा जागतिक गौरव केलाय. चला तर मग माणिकबाईंच्या गानप्रवासाच्या आणि आठवणींच्या या मैफिलीची सुरुवात करूया. पहाटेच्या वातावरणात मनात साठाव घेणाऱ्या त्यांच्याच एका अजरामर भक्तिगीताने.

वा, स्वरांमध्ये केवढी ही ताकद आणि केवढी ती तल्लीनता. श्रोते हो, माणिकबाईंचा आवाज जितका कसलेला, भारदस्त आणि गहिरा होता, तितकंच त्यांचं प्रत्यक्ष जगणं अत्यंत साधसुध आणि पारदर्शक होतं. त्यांच्या बालमैत्रीण नमुताई भागवत यांनी सांगितलेली एक फार गोड आठवण आहे. दोघीजणी लहानपणी हुजूरबागा शाळेच्या आणि गांधर्व महाविद्यालयाच्या संस्कारामध्ये वाढल्या. पुढे माणिकबाई जेव्हा कॉलेजात जायला लागल्या तेव्हा त्यांचे गाण्याचेही कार्यक्रम होऊ लागले आणि तेव्हा घरातून कडक निर्बंध असलेल्या इतर मैत्रिणींना साहजिकच असं कॉलेजचं मोठं अप्रूप वाटायचं. आणि एकदा मैत्रिणींनी त्यांना फार उत्सुकतेने गराडा घातला आणि विचारलं की अगं माणिक, कॉलेज कसं गं असतं, तिथे कसं शिकवतात? त्यावर बाईंनी अत्यंत साध्या आणि खास शैलीमध्ये उत्तर दिलं आणि शेवटी अतिशय निरागसपणे त्या असं म्हणाल्या की अगं मला ना तिथे सगळे चक्क काकूबाई म्हणतात. मी राहते जशी साधी, पण मी तरी काय करू, मला इतरांसारखं नाही वागता येत. त्यांची आई त्यांना लाडाने माणक म्हणायची आणि ती सुद्धा अशीच साधी नऊवारी साडी नेसायची. हाच निष्पाप आणि कृत्रिमतेचा लवलेश नसलेला साधेपणा बाईंच्या गळ्यातूनही आयुष्यभर पाझरत राहिला. ऐकूया याच साध्या सोज्वळ स्वरांचा आणखी एक नजराणा.

श्रोते हो, माणिकबाईंचा आई म्हणजेच हिराबाई दादरकर या स्वतः शास्त्रीय संगीताच्या अत्यंत उत्तम जाणकार आणि गायिका होत्या. पण सामाजिक बंधनांमुळे त्यांनी स्वतःची कला किंबहुना त्यांना स्वतःची कला कधीच रसिकांपुढे मांडता आली नाही, सादर करता आली नाही. आपली ही अपुरी स्वप्न त्यांनी माणिकबाईंच्या गळ्यातून गाऊन घेतली, गळ्यातून पूर्ण करून घेतली. पण आईची एक अत्यंत आग्रही आणि ठाम भूमिका अशी होती की आधी पदवी, मग लग्न आणि मग गाणं. मॅट्रिक आणि इंटरच्या परीक्षा जवळ आल्या की घरात गाण्याचे प्रोग्राम्स तर बंद व्हायचेच, पण चक्क रेडिओ ऐकण्यावरती सुद्धा कडक बंदी घातली जायची. पण ज्यांच्या श्वासातच संगीत भरलं आहे अशा माणिकबाई गप्प तरी कशा बसणार? त्यांनी एक नामी युक्ती शोधून काढली. त्या शेजाऱ्यांना हळूच सांगायच्या की रेडिओवरती शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम लागले ना की जरा आवाज मोठा करत जा. आणि इकडे घरामध्ये हातात अभ्यासाचं जाड जूड पुस्तक धरून बाई भिंतीला कान लावून तासन तास शेजाऱ्यांच्या रेडिओवरचे स्वर आत्मसात करत बसायच्या. पुढे रियाज करताना जेव्हा त्या नेमक्या त्याच ताना आणि अतिशय व्यवस्थितपणे त्यात जागा गाऊन दाखवायच्या तेव्हा त्यांच्या आईला आश्चर्याचा धक्का बसायचा की अरे हिला हे कसं काय जमलं. पण कलेवरची अशी अनन्यसाधारण निष्ठाच माणसाला मोठेपणा मिळवून देते, नाही का? ऐकूया या सुरेल प्रवासातलं पुढचे स्वर.

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

कलेच्या प्रांतामध्ये बाह्य देखाव्यावरून किंवा वयावरून एखाद्याची पारख कशी चुकू शकते याचा एक अतिशय बोलका प्रसंग आहे जो माणिकबाईंच्या आयुष्यामध्ये घडला. बाई तेव्हा अवघ्या 17 वर्षांच्या होत्या. संगीतातले दोन महर्षी म्हणजेच पंडित ओंकारनाथ ठाकूर आणि पंडित विनायकबुवा पटवर्धन यांनी बाईंचं गाणं ऐकलं आणि सूरतच्या एका मोठ्या संगीत महोत्सवामध्ये त्यांची मैफल निश्चित केली. जेव्हा सूरतच्या संस्थेचा सेक्रेटरी त्यांना न्यायला आला तेव्हा अत्यंत साधीसुधी आणि लहानग्या अशा माणिकबाई प्रत्यक्ष गाणार आहेत हे समजताच त्या सेक्रेटरीच्या चेहऱ्यावरचा जो आदर होता तो झटकन उडाला आणि त्याने तुच्छतेने पाहत असं विचारलं की तुम्ही गाणार का? बाईंनी अत्यंत शांतपणे सांगितलं मी पुरिया राग गाणार आहे. त्यावर तो ताडकन उठला आणि म्हणाला की अहो हा केवढा कठीण राग आहे, तो तुम्हाला कसा जमेल? तुम्ही आपले सुरुवातीचे साधेच राग म्हणा, म्हणजे बिहाग आहे, दुर्गा वगैरे आहेत, गायला सोपे आहेत, तर ते गा तुम्ही, असं तो म्हणाला. आणि प्रत्यक्ष मैफिलीच्या आधी पंडित ओंकारनाथ ठाकूरजींना जेव्हा हा प्रसंग समजला तेव्हा त्यांनी त्या सेक्रेटरीला सर्वांदेखत कडक शब्दामध्ये खडसावलं आणि बाईंना आशीर्वाद देऊन सांगितलं की तू पुरियाच गा. मैफल सुरू झाली. बाईंनी षडज लावून पुरिया आणि पाठोपाठ पंजाबी ढंगाची अवघड अशी ठुमरी अशा काही तल्लीनं तेने गायली की संपूर्ण सभागृह भारावून गेलं. साथीला असलेले अंध तबलजी जोशीबुवा यांच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. खुद्द ठाकूरजींना 15 मिनिटं उभं राहून त्यांनी भरभरून अशी दाद दिली आणि अशा या कसलेल्या गानसम्राज्ञीच्या गळ्यातले हे भारदस्त स्वर आता आपण अनुभवणार आहोत.

0: जैसे कि आप जानते हैं विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर 21 मई शाम 6:30 पर। लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने देवीदास लेन बोरीवली पश्चिम मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त। आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: श्रोते हो माणिकबाईंचे गुरु सुरेश बाबू माने हे नेहमी एक कानोमंत्र द्यायचे की स्टेजवरती जर का 4 तास गाणार असाल तर रोज 8 तास रियाज हा असायलाच हवा। आणि माणिकबाईंनी हे व्रत कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीच खंडित होऊ दिलं नाही। म्हणजे किती ती निष्ठा असते ना आपल्या कलेच्या प्रती। लग्नानंतर मुंबईमध्ये दादरच्या अल्ट्रा हाऊसमध्ये राहत असतानाचा हा एक अत्यंत थक्क करणारा प्रसंग आहे। एकदा घरी बाहेरच्या पाहुण्यांची गर्दी जमली होती आणि सर्व खोल्यांमध्ये मिळून असे 15-20 जण झोपले होते आणि सकाळी 5 बाईंना नेमाने जाग आली। पण त्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की आता रियाजाला कुठे बसायचं, पाहुण्यांच्या साखर झोपेचं खोबरं होईल ही त्यांच्या मनामध्ये भीती होती। आणि अखेर बाईंनी एक भन्नाट मार्ग शोधला तो काय तर कोरड्या बाथरूममध्ये त्या गेल्या, बादल्या बाजूला सरकवल्या, तिथली जी फरशी होती ती त्यांनी पुसली आणि एक छोटीशी चटई अंथरली आणि दार लावून त्या आत 7:30 वाजेपर्यंत सलग रिया

करत होत्या. सकाळी पाहुण्यांना जाग आली आणि ते चक्रावून गेले आणि म्हणाले की आम्हाला वाटलं रेडिओ कसा काय आपोआप वाजू लागला. काय गंमत आहे ना, साधनेवरची अशी निस्सीम भक्तीच माणसाला चिरंतन करते. ऐकूया बाईंच्या स्वरातील एक सुंदर गीत.

श्रोते हो, महाराष्ट्राच्या सुगम संगीताचा आणि भावगीतांचा सुवर्णकाळ आठवला की दोन नावं अत्यंत आदराने घेतली जातात. एक म्हणजे बाबूजी अर्थातच सुधीर फडके आणि दुसऱ्या माणिक वर्मा. प्रभात कंपनीच्या संगीत विभागामध्ये या दोघांची पहिली ओळख झाली होती आणि बाई स्वतः बाबूजींना सुगम संगीतातले गुरु मानायच्या. माणिकबाई नेहमी असं सांगायच्या की बाबूजी नुसतं गाणं गात नाहीत, ते गाणं जगतात. 5 मिनिटांच्या भावगीतामध्ये ते इतके बुडून जातात की विरह असो किंवा प्रणय असो, ते गाणं मूर्तिमंत उभं करतात. बाबूजींनी बाईंच्या आवाजाचा मूळ धर्म अचूक ओळखला होता. त्यांनी संगीतबद्ध केलेली सावळाचं रंग तुझा, गोकुळीचा राजा माझा, वाजवी पावा गोविंद आणि गळ्याची शपथ तुला जीवलगा ही गाणी रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली. शब्दातला भाव गळ्यातून आणि काळजातून कसा उतरावा याचा हा सुवर्णकाळ आता आपण एका गीताच्या माध्यमातून पुन्हा अनुभवणार आहोत.

अभिजात संगीतामध्ये ठुमरी हा प्रकार गायला गळ्याची अफाट अशी तयारी लागते. सुरेश बाबू मानेंनी माणिकबाईंना नजरिया लागी प्यारी अशी एक उत्तम ठुमरी घोटून शिकवली होती. पण त्याकाळी ठुमरीचे शब्द बऱ्याचदा अतिशय शृंगारिक असायचे, त्यामुळे अत्यंत साध्या स्वभावाच्या माणिकबाईंना भर मैफिलीमध्ये किंवा मैत्रिणींसमोर हे शब्द गाताना कमालीचा संकोच वाटायचा. जेव्हा चित्रपट कथालेखक आणि कवी श्री अमर वर्माजी यांच्याशी त्यांची ओळख अशी ओळख झाली, तेव्हा एकदा बाईंना त्यांनी विचारलं की तू ठुमरी का गात नाहीस. बाईंनी अत्यंत साधेपणाने आपल्या शब्दांची अडचण सांगितली आणि तेव्हा कवी अमर यांनी जन्मजात प्रतिभेचा आविष्कार घडवत त्या ठुमरीची मूळ चाल आणि साचा तोच ठेवून अत्यंत सात्विक आणि भक्तिभावाने ओथंबलेले असे नवे शब्द रचून दिले. मधभरी अखिया याच्याऐवजी मधुभरी बन्सिया सुनतरही राधा तन बिसर गई सुधसारी अशी अप्रतिम रचना वर्माजींनी केली. शृंगारासोबतच त्यात भक्तिरसाचा सुरेल संगम झाल्याने बाई ती ठुमरी अत्यंत समरसून गाऊ लागल्या. आणि विशेष म्हणजे या एका कवितेमुळे बाईंना केवळ एक उत्तम ठुमरीच मिळाली नाही, तर पुढील संपूर्ण आयुष्यासाठी अमर वर्माजींच्या रूपाने एक उत्तम आणि समंजस अशा जीवनसाथीही मिळाला. ऐकूया अशीच एक भावपूर्ण रचना.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

संगीताला सीमा नसतात आणि जुन्या आठवणींना कधीच काळ नसतो. श्रोते हो, आजारपणातून बऱ्या झाल्यावरती माणिकबाई जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावरती आल्या तेव्हा तिथे त्यांना एक अत्यंत भावूक प्रसंग त्यांच्यासोबत घडला. एका मैफिलीमध्ये श्री रत्नपारखी यांच्या घरी बाईंचे गाणे अत्यंत रंगात आलं होतं आणि बाईंचं लक्ष अचानक समोर बसलेल्या श्रोत्यांकडे गेलं. समोरच्या अनेक महिला आणि चक्क पुरुषसुद्धा रुमालाने डोळे टिपत होते, काहींनी तर हुंके दाबत खाली माना घातल्या होत्या. बाईंचे गाणे ऐकून लोक आनंदी होण्याऐवजी असे रडतायत हे पाहून बाई कमालीच्या अस्वस्थ झाल्या. त्यांना वाटलं की माझं गाणं इतकं वाईट होत आहे का की लोकांनी दुःखी व्हावं. पण कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी यजमानांना कातर आवाजामध्ये विचारलं, त्यावर सौ रत्नपारखी आणि त्यांचे जावई त्यांना असं म्हणाले की बाई तुमचं काहीच चुकलं नाही, हे सगळे लोक आज अनेक वर्षांपूर्वी जेव्हा भारतामध्ये भारत सोडून आले होते तेव्हा रेडिओवरती आणि चित्रपटात फक्त तुमचीच गाणी गाजायची, आज

या वर्षांनी तुमचे प्रत्यक्ष स्वर कानावर पडताच सर्वांना त्यांचा जुना काळ, बालपण आणि घरामध्ये गुणगुणणारी आई आणि भारत देश लख आठवला. जुन्या आठवणींनी सर्वांचे डोळे पाणावून गेले. हजारो रुपयांच्या कोणत्याही पुरस्कारापेक्षा रसिकांनी दिलेली ही उत्स्फूर्त आसवे नक्कीच बहुमोल होती. ऐकूया रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारं हे गीत.

श्रोते हो, गानप्रवासाची आणि आठवणींची ही सुरेल मैफल आता हळूहळू सांगतेकडे येते. एक छोटासा किस्सा आहे. 1973 सालची गोष्ट आहे. नुकत्याच त्या आजारपणातून उठल्या होत्या आणि एके दिवशी सकाळी अगदी 6 वाजताच दिल्लीच्या सेक्रेटरीमधून फोन आला आणि त्यांना सांगण्यात आलं की यावर्षीचा पद्मश्री पुरस्कारासाठी माणिकबाईंचं नाव निश्चित झालं आहे. झोपेतून उठून ही बातमी ऐकल्यावरती त्यांना आनंद होण्याऐवजी बाईंच्या मनामध्ये उपजत नम्रता जागी झाली आणि त्या विचार करू लागल्या की आपल्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने मोठा असलेल्या मोगूबाई कुर्डीकर यांचं नावही त्यावर्षी सुचवलं गेलं असताना आपण हा सन्मान स्वीकारणं योग्य ठरेल का? अखेर अमर वर्माजींच्या समजावण्यानंतर आणि स्वतः मोगूबाईंशी फोनवर बोलल्यानंतरच त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुढे काही लोकांनी त्यांना असं विचारलं की पद्मश्री मिळवण्यासाठी काय

0: हे काय करावं लागतं, त्यावर बाईंनी दिलेलं उत्तर जे आहे ते निर्मळ कलोपासनेची साक्ष देतं. त्या म्हणाल्या की मी प्रयत्न केले ना, खूप केले, रात्रंदिवस प्रयत्न केले, पण ते पुरस्कारांसाठी नव्हे, मी प्रयत्न केले ते रसिक श्रोत्यांच्या गानसेवेमध्ये आपल्याकडून काहीही कमी पडू नये म्हणून. किती रंगला खेळ या त्यांच्या आत्मकथनाच्या नावाप्रमाणेच माणिकबाईंचा संगीतातला आणि आयुष्यातला हा खेळ अत्यंत सुरेल, लोभस आणि कृतार्थ रंगला. माणिक वर्मा यांना विनम्र अभिवादन.
1: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
2: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो, तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
3: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.

श्रोते हो, पद्म मानकरी या मालिकेमध्ये आज आपण ज्या व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत ते म्हणजे भारतीय क्रिकेट संघाला आपल्या कुशल नेतृत्वाने आणि यशाच्या सर्वोच्च शिखरावरती नेणारे महान फलंदाज आणि हिटमॅन म्हणून जगप्रसिद्ध असलेले रोहित शर्मा यांना 2026 सालचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाय. मुंबईतील बोरिवलीच्या गल्ल्यांमधून सुरू झालेला हा प्रवास आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या शिखरांपर्यंत पोहोचला. क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि अतुलनीय योगदानाची तसेच एका आदर्श नेतृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना या मानाच्या नागरी पुरस्काराने गौरवण्याचे घोषित केले. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाने 2024 आयसीसी T20 विश्वचषक आणि 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून ऐतिहासिक कामगिरी नोंदवली. सुरुवातीला मधल्या फळीत खेळताना संघर्ष करणाऱ्या रोहितने सलामीवीर म्हणून स्वतःला केवळ सिद्धच केलं नाही तर जगातील सर्वात घातक आणि भरवशाचा मैदानावरील फलंदाज म्हणून आपली एक वेगळी ओळख अशी निर्माण केली. मैदानावरील त्यांचा निस्वार्थ दृष्टिकोन आणि तरुण खेळाडूंना त्यांनी दिलेला भक्कम पाठिंबा त्यांच्या नेतृत्वाला एका नव्या उंचीवरती नेऊन ठेवतो. स्वतःच्या वैयक्तिक विक्रमांपेक्षा किंवा शतकांपेक्षा त्यांनी नेहमीच संघाच्या विजयाला आणि आक्रमक सुरुवातीला प्राधान्य दिलं. एकदिवसीय क्रिकेटमधील त्यांच्या 3 द्विशतकांचा विक्रम त्यांच्या असामान्य प्रतिभेची साक्ष तर देतोच, पण त्यापलीकडे जाऊन एक संघबांधणी करणारा नेता म्हणून त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये एक नवा अध्याय सुरू केला. वैयक्तिक यश, संयम, सातत्य आणि सांघिक विजयाची उत्तम सांगड घालत भारतीय क्रिकेटला एका नव्या सुवर्णयुगामध्ये नेणाऱ्या रोहित शर्मा यांचा हा सन्मान खऱ्या अर्थाने

हिरवळीवर खेळताना सभोवार पाहावे तो दिसतात बहरलेली माणसांची अजब जंगले, उंच झाडे, खोजी झाडे, वाकडी झाडे, सरळ झाडे, यशाच्या झुंबराखाली डोलणारी नाचणारी, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, अपयशाच्या एका फटक्यात त्यांची पाने गळून जातात, जयघोषाच्या जल्लोषातली हवाच सारी निघून जाते, शेंड्यावरती खांद्यावरती फांद्यावरती नाचवणारे क्षणात आपल्या पारावरही थोडी जागा देत नाहीत।

0: श्रोते हो, ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात पुणे केंद्रावरून प्रसारित होणारे प्रादेशिक बातमीपत्र.
1: रसिक हो, शास्त्रीय संगीताची उत्तम बैठक, अत्यंत समृद्ध गायकी आणि भावपूर्ण अभिव्यक्तीद्वारे मराठी भावसंगीत, नाट्यसंगीत आणि शास्त्रीय संगीतातही आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या गायिका माणिक वर्मा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या
2: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. राज्यात 12.35 रुपये किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडतर्फे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काल साताऱ्यात केली. प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत 5 लाख घरांच्या लोकार्पण समारंभात ते काल बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 6 लाभार्थ्यांना घराच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी बोलताना चौहान म्हणाले,
3: अभी प्याज के दामों के बारे में देवेंद्र जी का भी फोन आया था, हम लोगों ने आपस में बात की. प्याज का उत्पादन बंपर हो गया, बांग्लादेश हमारी प्याज जा नहीं पा रही. ये पश्चिम एशिया मिडिल ईस्ट के संकट के कारण प्याज मिडिल ईस्ट के देशों में जाती थी, भाव ही नहीं जा पा रही, इसलिए प्याज के रेट गिर गए. प्याज उत्पादक किसान बहनों और भाइयों, आज से ही नेफेड प्याज की खरीदी 12.35 रुपया किलो शुरू करेगा.
2: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांना पक्की घरं या स्वप्नाच्या पूर्तीसाठी अहोरात्र काम करून येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्कं घर देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानही देण्यात येईल अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. सातारा पालिकेनं उभारलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरणही काल शिवराज सिंह चौहान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. जागतिक स्तरावर झालेल्या इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 3 रुपयांनी वाढ केली आहे. दिल्ली आणि मुंबईत CNGच्या दरातही प्रति किलो 2 रुपये वाढ झाली आहे. विमानाच्या इंधनावर आकारल्या जाणाऱ्या VAT राज्य शासनानं कपात केली असून आता 18% 60% कर आकारला जाईल. हा दर येत्या 14 नोव्हेंबरपर्यंत लागू राहील. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA नं काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. नीट UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी तपास करणाऱ्या CBI नं काल लातूर इथल्या एका खासगी प्रशिक्षण केंद्र संचालकाची चौकशी केली. शिवराज मोटेगावकर असं या केंद्र संचालकाचं नाव आहे. 2 दिवसांपूर्वी CBI च्या पथकानं लातूरमधल्या एका सेवानिवृत्त प्राध्यापकालाही ताब्यात घेतलं.

सांगितलं होतं. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आता 21 जून ऐवजी 28 जून रोजी घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीए कडून त्याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रांवरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या दौऱ्यात विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. व्यापाराच्या दृष्टिकोनातून नेदरलँड्स हा भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. तत्पूर्वी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. या भेटीत ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार झाले. संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा मोदी यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं काल मुंबईतल्या एका रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर काल दुपारी ठाण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर आनंद नाडकर्णी यांनी व्यसनमुक्ती, तरुण आणि किशोरांची जडणघडण या क्षेत्रात जनजागृतीचं भरीव कार्य केलं. मानसिक आरोग्याविषयी जनमानसात जागरूकता निर्माण करण्याचं मोठं काम डॉक्टर नाडकर्णी यांनी केलं. डॉक्टर नाडकर्णी यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. नाडकर्णी यांच्याबरोबर काम केलेल्या त्यांच्या स्नेही आणि ज्येष्ठ लेखिका दीपा देशमुख यांनी आकाशवाणीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या,
1: खरं तर आज सकाळी जेव्हा कळालं की डॉक्टर आनंद नाडकर्णी आपल्या मधून गेलेत, सुन्नपणा आला म्हणाला. खरं तर हे पुन्हा एकाच वैयक्तिक नुकसान झालं नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक आरोग्य या क्षेत्रातलं न भरून येणारं असं नुकसान आहे. आनंद चित्रपटाचा नायक हा काल्पनिक होता, पण इथं मी अनुभवलेला आनंद खरोखरच नावाप्रमाणेच जगणारा होता. 4 मेला आम्ही त्यांच्या शस्त्रक्रियेआधी ठाण्यात जेव्हा गेलो, त्यावेळेस शस्त्रक्रियेनंतरचं वर्षभराचं नियोजन सांगितलं होतं. ही भेट शेवटची ठरेल असं वाटलंच नाही. डॉक्टरांची भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडून मी कधीही नकारात्मक विचार ऐकला नाही, कोणाविषयी कधी वावगा शब्द त्यांनी काढला नाही. नाटक, सिनेमा, संगीत, साहित्य, चित्र, शिल्प, एक माणूस इतकं काम कसं करू शकतो? त्यांची सर्जनशीलता, त्यांच्या मनात इतरांविषयी असलेली एम्पथी आणि सगळ्या वयोगटासाठी त्यांनी आखलेले उपक्रम, एक निखळ आणि स्वच्छ मैत्री करणारा आजच्या जगात असा मित्र मिळणं दुर्मिळ. म्हणजे खरं सांगू का, वारकरी संप्रदायात जसं माऊली या संबोधनाला महत्व आहे, आम्हा साऱ्यांची तो माऊलीच होता असं म्हणावं लागेल. म्हणजे असा मित्र आज अचानक गेलाय, म्हणजे पोरक झाल्याची भावना मनात घर करतीये.
0: साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. वाई तालुक्यातील भुईंज इथं किसनवीर कारखान्याच्या वतीनं जाहीर केलेला देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार स्वीकारल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पुणे हे विद्येचं माहेरघर तर आहेच, पण अॅग्री हॅकेथॉनच्या यशस्वी आयोजनातून पुण्याला कृषी तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून ओळखलं जात आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल केलं. पुण्याच्या कृषी महाविद्यालयात आयोजित दुसऱ्या अॅग्री हॅकेथॉनच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावर्षी विविध राज्यातील 1300 स्पर्धकांनी आपल्या नवकल्पना सादर केल्या असून महाराष्ट्रातून 867 स्पर्धकांनी या हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. यंदा केरळमध्ये नैरू

नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन 26 मेच्या दरम्यान होईल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. साधारणपणे नैऋत्य मोसमी पाऊस केरळमध्ये 1 जूनच्या दरम्यान पोचतो. गेल्या वर्षी मात्र तो 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल झाला होता. यंदाही तो दरवर्षीपेक्षा लवकर केरळात पोचेल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. हवामान. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात 12 रुपये 35 पैसे किलो दरानं कांद्याची खरेदी नाफेडमार्फत सुरू करणार असल्याची केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांची घोषणा. येत्या 5 वर्षात राज्यातील प्रत्येक बेघराला पक्क घर देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची नीट UG परीक्षा आता येत्या 21 जून रोजी होणार. ज्येष्ठ मनोविकार तज्ज्ञ आणि लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांच्या पार्थिव देहावर ठाणे इथं अंत्यसंस्कार. आणि नैऋत्य मोसमी पाऊस यंदा 26 मेच्या दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Facebook ni Sky, WhatsApp in life. Man more calm, ithano aram. So start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
0: Musical saat, real life baat, cinema natak, bhatkar dikhaas. Start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.
1: Rainbow Fun Day.
2: आता मोठ्या आवाजात ऐकू येते आपल्याला एलिझाबेथ एकादशी गाण्याचे बोल आहेत दगड.

मग श्रोते हो, 107.1 MHz वरती आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. कसा काय चाललाय मग मे महिना? उन्हाळ्याचा हा कडकडाट सहन होतोय का? उन्हाळा म्हटलं ना की अंगाची लाहीलाही ही होतेच, पण याच ऋतूमध्ये एक अतिशय रसाळ गोष्ट आपल्या भेटीला येते, ती म्हणजे फळांचा राजा आंबा. माझ्या आई बाबांकडून मी नेहमी असं ऐकते की पूर्वी म्हणे आंबे पिकवण्यासाठी घरामध्ये गवताची आढी लावली जायची. रोज सकाळी उठून आढीला हात लावून बघणं आणि पिकलेले आंबे दुपारच्या जेवणाआधी बादलीतल्या थंड पाण्यामध्ये बुडवून ठेवणं हा घरातल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच एक आवडता सोहळा असायचा. आज आपल्याकडे ॲपवरती एका क्लिकवरती आंबे जे आहेत ते घरी येतात. पोळी करून चमच्याने खाण्याची आधुनिक पद्धतही आपल्याकडे आली आहे. पण श्रोते हो, जुन्या काळात हाताला आणि चेहऱ्याला रस लागेपर्यंत आंबे चोखून खाण्यात जी निखळ मजा होती ना, असं सगळं जे मी मोठ्यांकडून ऐकत असते, तर ती चव खरोखरच स्वर्गीय असली पाहिजे, नाही का? उन्हाळ्याच्या या रसाळ सुखाचा मनसोक्त आस्वाद घेऊया आणि दिवसाची सुरुवात एकदम गोड करूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, उन्हाळ्याची सुट्टी लागली की आजही अनेकांना वेद लागतात ते पर्यटनाचे आणि सहलीचे. पण पूर्वीच्या काळी सुट्टीचा एकच हक्काचा असा अर्थ असायचा, तो म्हणजे मामाचं गाव. मी आमच्या आजी आजोबांकडून ऐकलंय की लाल डब्याच्या एसटी बसने मामाच्या गावाला जाताना खिडकीच्या जागेसाठी भावंडांमध्ये गोड भांडणं व्हायची. किती गोड आहे ना हे सगळं. एसटीच्या थांब्यावरती कागदामध्ये मिळणाऱ्या तिखट मीठ लावलेल्या कैऱ्या किंवा संत्र्याच्या फोडी खात खात मैलाचे दगड मोजत केलेला तो प्रवास म्हणजे प्रचंड आनंददायी असायचा. आज आपण एसी गाड्यांमधून गुगल मॅप्स लावून अत्यंत आरामदायी असा प्रवास करतो. प्रवासाचे कष्ट नक्कीच कमी झालेत हे खरं आहे, पण खिडकीबाहेरच्या निसर्गाशी संवाद साधण्याऐवजी आपली तरुण पिढी अनेकदा मोबाईल स्क्रीनमध्येच अडकलेली दिसते. पण हरकत नाही, या सुंदर आठवणींना उजाळा देणारं हे गीत ऐकूया.

मे महिन्यातली दुपार म्हणजे घरातल्या खिडक्यांना पडदे लावून केलेला एक छानसा गारवा आणि नीरव शांतता. मोठ्या माणसांचा डोळा लागला की मुलं हळूच मागच्या दाराने सटकून भर उन्हामध्ये झाडांवरती चढायची, कैऱ्या आणि चिंचा पाडायची, आणि घरातच बसायचं असेल तर मग भरपूर पावडर टाकून कॅरमचा डाव रंगायचा. चुकून स्ट्रायकरचा मोठा आवाज झाला की मोठ्यांची झोपमोड व्हायची आणि मिळणारा तो गोड ओरडा. हे सगळे किस्से ऐकले तरी चेहऱ्यावरती नकळत एक सुरेख हसू खुलतं. आपले खेळ आता पूर्णपणे ऑनलाईन झालेत किंवा काही अंशी ऑनलाईन झालेत असं म्हणता येईल. स्क्रीनपुरती मर्यादित झालेत, पण जुन्या खेळांमध्ये जो एकमेकांशी थेट संवाद होत होता, हरल्यावरचा रुसवा असायचा, जिंकल्यावरती मारलेली टाळी असायची, तो जिवंतपणा आज आपणही अनुभवायला हवा. मग या सुट्टीमध्ये जुन्या कॅरमवरती पावडर टाकूया आणि कुटुंबासोबत एक मस्त डाव खेळूया आणि सोबत ऐकूया हे गीत.

श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत एक विशेष कार्यक्रम अज्ञात मुंबई. याचं क्रमशः वाचन सुरू आहे आणि आजचा भाग आहे सहावा. लेखन नितीन साळुंखे, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर, वाचन अक्षय शिंपी, नेहा कुलकर्णी बांदोडकर, निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील, क्षितिज सहकारी. अज्ञात मुंबई भाग सहावा.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी, संकल्पना शैलेश माळोदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. जन्मकथा गेटवे ऑफ इंडिया नजीकच्या शिवपुतळ्याची. आज ऐकूया दुसरा भाग.
1: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुराणाकृती पुतळा नेमका कोणाला साकारायला द्यावा यावरून समितीत घमासान सुरू झालं. आपल्याकडे कोणतंही काम देताना त्या माणसाची कुवत पाहण्यापेक्षा तो माणूस कुणाचा हे पाहिलं जातं. थोड्याफार फरकानं ते इथेही घडलं. पुतळ्याचं काम पदरात पाडून घेण्याच्या इच्छेनं आणि ईर्षेनं स्पर्धेत उतरलेल्या शिल्पकारांपेक्षा माझ्या माणसालाच ते काम मिळालं पाहिजे हा राजकारण्यांचा इगो मोठा ठरू लागल्याचा अनुभव येऊ लागला. भाऊ साठे मात्र यात कुठेच नव्हते. ना त्यांच्या कुणाशी ओळखी होत्या, ना पुतळा समितीतलं कुणी त्यांना ओळखत होतं. 1948 सालीच भाऊंचं शिल्पकलेतलं शिक्षण पूर्ण झालं. सुरुवातीला कुठेच काम मिळेना म्हणून कल्याणला त्यांच्या काकांच्याच गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या पारंपरिक व्यवसायात त्यांनी उमेदवारी सुरू केली. शास्त्र शुद्ध शिल्पकलेचं शिक्षण घेतलेल्या भाऊंना काही काळानं त्या कामाचा कंटाळा आला. पुढं काय करावं ह्या विचारात असतानाच त्यांनी थेट दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला.
2: दिल्ली देशाची राजधानी होती, स्वातंत्र्य नवं होतं, देश नव्यानं घडवण्याची लगबग सर्वच पातळ्यांवर सुरू होती. तिथं काहीतरी काम मिळण्याची संधी होती. निर्णय घेतला तर खरा, पण जाणार कुणाकडे? दिल्लीत त्यांचं कुणीच नाही, कुणाची ओळखही नाही. खूप विचार केल्यानंतर त्यांना एका स्नेहाची आठवण झाली, पण बराच काळ त्यांच्याशी त्यांचा काही संपर्क नव्हता. पण प्रयत्न करायचाच ठरवून त्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला. भाऊंच्या अंगातल्या कलेचा चाहता असलेल्या त्या स्नेहानं त्यांना दिल्लीत आसरा देण्याचं कबूल केलं आणि भाऊंनी एकदाच दिल्लीला प्रयाण केलं. झालं, पाठ टेकायला ठिकाण तर मिळालं, आता काम मिळवणं आवश्यक होतं. ती धडपड सुरू केली. पैशांची चणचण होती. बराच काळ संघर्ष केल्यानंतर त्यांना दिल्लीतल्या महाराष्ट्र मंडळाचा गणपती तयार करण्याचं कंत्राट मिळालं. महाराष्ट्र मंडळाच्या या 10 दिवसांच्या गणेशोत्सवात दिल्लीच्या राजकारणात महत्वाच्या पदांवर असलेल्या सर्वच मराठी व्यक्ती आवर्जून हजेरी लावत असत. त्यात तत्कालीन अर्थमंत्री सी.डी. देशमुख हे देखील होते. या उत्सवाच्या दरम्यान त्यांची भाऊंशी ओळख झाली. त्या ओळखीतून भाऊंनी त्यांचा अर्ध पुतळा तयार करण्यासाठी त्यांची परवानगी मिळवली. काहीच दिवसात भाऊंनी ते काम यशस्वीरित्या पूर्ण देखील केलं. भाऊंनी हे काम स्वतःहून केलेलं असल्यानं त्यांना देशमुखांकडून मानधनाची बिलकुलच अपेक्षा नव्हती. आपल्या हातातली कला सी.डी. देशमुखांसारख्या सर्वार्थानं मोठ्या असलेल्या माणसाला कळावी एवढाच हेतू होता आणि तो साध्यही झाला. भाऊंमध्ये असलेला जातीवंत कलावंत देशमुखांनी हेरला.
1: पुढे दिल्ली महानगरपालिकेच्या इमारतीच्या प्रांगणात महात्मा गांधींचा पुतळा बसवण्याचं ठरलं. तेव्हा झालेल्या स्पर्धेत भाऊंनी साकारलेलं गांधीजी

0: या पुतळ्याचं 2 फुटी मॉडेल प्रशंसा पात्र ठरलं आणि पूर्णाकृती पुतळा घडवण्याचं काम भाऊंच्या पदरात पडलं. गाठीशी प्रचंड कार्य असलेल्या, स्वभावाचे असंख्य पैलू असणाऱ्या त्या महात्म्याची सर्व वैशिष्ट्य एका शिल्पात साकारणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पण भाऊंनी ते आव्हान स्वीकारलं आणि यशस्वीरित्या पूर्णही केलं. भाऊंनी घडवलेल्या गांधींच्या या पुतळ्याने वयाच्या अवघ्या 28 असणाऱ्या भाऊ साठे या नावाने अवघ्या कलाविश्वाला दखल घ्यायला भाग पाडलं. मध्यंतरी कधीतरी यशवंतराव चव्हाण दिल्लीला आले असताना भाऊंचं हे काम यशवंतरावांच्या नजरेत भरलं आणि हीच पुण्याई पुढे भाऊंची पाठराखण करणार होती. अर्थात यावेळेस त्याची कुणालाही कल्पना नव्हती. कदाचित यशवंतरावांनी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम भाऊंना देण्याचं तेव्हाच निश्चित केलं असावं, पण त्याचं सुतोवाच त्यांनी केलेलं नव्हतं. मात्र त्यांनी मुंबईचा शिवपुतळा घडवण्यासाठी नेमलेल्या समितीकडे भाऊंची शिफारस केली होती, तीही त्यांच्या नकळत, असं पुढच्या घटना पाहून म्हणता येईल.
1: स्पर्धेतल्या साऱ्या शिल्पकारांना मुंबईत पाचारण करण्यात आलं होतं. इतर तगड्या आणि प्रभावशाली स्पर्धकांच्या तुलनेत भाऊ साठे सर्वच दृष्टीने नवखे होते. सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं, पण भाऊ स्पर्धेत होते त्यामुळे त्यांची दखल घेणं ही समितीला भागच होत. आपल्या ओळखीच्या स्पर्धकाचं घोडं पुढे दामटवून इतर स्पर्धक स्पर्धेतून बाहेर जावेत यासाठी समितीचे सर्व सदस्य प्रयत्नशील होते. भाऊंना स्पर्धेच्या बाहेर करण्यासाठी सर्व प्रयत्न केले गेले, पण हा एक अनुभव सोडला तर गुणवत्तेच्या आणि दर्जाच्या बाबतीत भाऊ इतरांपेक्षा कुठंही कमी नव्हते. दिल्लीच्या महात्मा गांधींच्या पुतळ्यात भाऊंची गुणवत्ता तर आधीच सिद्ध झालेली होती, म्हणून खर्चाच्या तांत्रिक मुद्द्यांवर भाऊंचं टेंडर फेटाळण्याचे प्रयत्न सुरू झाले. खरं तर भाऊ एवढं मोठं काम प्रथमच करणार होते, त्यामुळे एवढ्या मोठ्या कामाचा नेमका खर्च किती होईल याचा त्यांना काही अंदाजच नव्हता. कुण्या अनुभवी माणसाला विचारावं तर ते देखील स्पर्धेत उतरलेले, त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची अपेक्षा तर करताच येत नव्हती. तरीही त्यांनी इकडून तिकडून माहिती काढून अगदी कमीत कमी खर्चाचं अंदाजपत्रक दिलं, पण त्यातही खोट काढण्याचा पुतळा समितीचा प्रयत्न कशासाठी आहे हे भाऊंच्या लक्षात येत होतं. त्यांना काहीही करून हे काम मिळवायचंच असल्यानं समितीनं सुचवलेल्या अगदी अल्प खर्चात देखील पुतळा घडवण्याची त्यांची तयारी त्यांनी दर्शवली. प्रत्यक्ष शिवप्रभूंचा पुतळा आपल्या हातून घडवण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्या भाऊंनी त्यासाठी तोटा सोसण्याचीही पूर्ण तयारी ठेवली.
0: भाऊ कमी खर्चातही पुतळा घडवण्यास तयार असल्याचं पाहून समितीनं नवी चाल खेळली. पुतळा तयार करण्यासाठी लागणारी मुदत समितीनं अगदी कमी करून पाहिली. भाऊंनी त्यालाही तयारी दर्शवली. पुढे पुढे तर पुतळा समितीने भाऊंना स्पर्धेतून बाद करण्यासाठी अगदी खालची पातळी गाठली. मग मात्र भाऊंनी उद्विग्न होऊन काम करण्याचं नाकारलं आणि ते तडक दिल्लीला निघून गेले. काम न मिळाल्याचं दुःख नव्हतं, तर दुःख होतं ते क्षमता असताना अन्याय झाल्याचं. दिल्लीत आल्यावर ते गप्प बसले नाही. त्यांनी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांना फोन करून पुतळा समितीने त्यांच्या बाबतीत अवलंबलेलं अडवणुकीचं धोरण त्यांच्या कानावर घातलं, पण त्यात तक्रारीचा सूर मात्र कुठेही नव्हता. यशवंतराव फोनवर काहीच बोलले नाहीत. शिवरायांचा पुतळा घडवण्यासाठी योग्य शिल्पकार निवडण्याचं काम पुतळा समितीवर सोपवून निर्धास्त झालेले यशवंतराव महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या कामात व्यग्र होते. भाऊंनी सांगितलेल्या गोष्टी ऐकून त्यांना धक्काच बसला. त्यांनीही त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून झाल्या गोष्टींची खातरजमा केली असणार, त्यात तथ्य होतं हे त्यांच्या लक्षात आलं.
1: नेमकं काय झालं हे काही कळलं नाही. अगदी उच्च पातळीवर काहीतरी चक्र फिरली असावी, कारण काही दिवसांनी पुतळा समितीचे सदस्य तातडीनं दिल्लीला येऊन ठेपले आणि त्यांनी भाऊंची भेटच घेतली. शिवरायांच्या पुतळ्याचं काम तुम्हालाच देण्याचा समितीनं निर्णय घेतला असून आता तुम्ही तातडीनं आमच्या बरोबर मुंबईलाच चला, असा आग्रह करू लागले. आपल्याला बाहेर काढण्याचा हरतरेचा प्रयत्न करणारी समिती एवढी कशी बदलली हे भाऊंच्या काही लक्षातच येईना. पण तरीही त्यांनी काही फार न ताणता पुतळा तयार करण्याचं काम स्वीकारल्याचं त्यांना कळवलं आणि भाऊंनी मुंबईला निघण्याची तयारी सुरू केली. अनेक अडथळे पार करत भाऊंना मुंबईत उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साकारण्याचं काम मिळालं आणि आता खरी परीक्षा सुरू झाली.
2: हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग.
0: लेखक नितीन साळुंखे,

0: वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.
1: ही कहाणी अज्ञात मुंबईची.
2: श्रोते हो, छान छान गप्पांच्या ओघामध्ये कसा वेळ भुरकत निघून जातो ना हे कळतच नाही. पण घड्याळाचे काटे आता पुढे पळत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता मला म्हणजेच कल्याणीला आजच्या या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. पण जाता जाता तुम्हाला एकच हक्काचं कानमंत्र देणार आहे, ते म्हणजे आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश आणि भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा रोजच्या प्रवासामध्ये कितीही धक्के लागले तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरची जी स्माईल आहे, जे हास्य आहे आणि अंगातला जो काही उत्साह आहे तो जरासुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि महत्त्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्सवर मुंबई आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज तुमच्यासोबत 10 ते 1 FM गोल्डवरती RJ अर्चना तुमच्यासोबत गप्पा मारायला असणार आहेत आणि 2 ते 5 FM रेनबोवरती RJ चैताली तुमच्यासोबत असणार आहेत. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.

0: next day.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजलेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट यूजी 2026ची परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA कडून जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या 5 देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल नेदरलँड्समध्ये दाखल झाले. उद्यापर्यंत चालणाऱ्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी डच पंतप्रधान रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच तिथले राजे आणि राणी यांची भेट घेतील. ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील. विशेषतः सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे. या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे. भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये अबुधाबीमध्ये होते. पंतप्रधानांनी राष्ट्रपती शेख मोहम्मद बिन झायद अल नायान यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक पुरवठ्यात व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर या भेटीत ऊर्जा सहकार्य आणि द्विपक्षीय व्यापार या विषयांवर चर्चा झाली. आपल्या प्रास्ताविक भाषणात पंतप्रधान मोदींनी UAE अर्थात संयुक्त अरब अमिरातीवरील अलीकडील हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केला. कठीण काळात UAE नेतृत्वानं दाखवलेल्या धैर्याची मोदींनी प्रशंसा केली, तसंच अमिरातीला भारताचा पाठिंबा व्यक्त करून सध्याच्या जागतिक संघर्षाच्या काळात संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच पुढे जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं सांगितलं. सर्वांना पक्की घरं देणं हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प असून त्यानुसार महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत केंद्रानं महाराष्ट्रासाठी मंजूर केलेल्या 30 लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या 5 लाख घरांचा उद्घाटन सोहळा आणि महाआवास अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम सातारा इथल्या सैनिक शाळेच्या मैदानावर नुकताच पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. देशातील इतर कोणत्याही राज्याला इतकं मोठं लक्ष मिळालं नसल्याचं सांगून याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं. शून्य वीज बिल सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक घराला सौर ऊर्जा पुरवण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं चौहान यांनी यावेळी सांगितलं. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठीची NEET UG 2026 ही परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA काल जाहीर केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतंही शुल्क भरावं लागणार नसून 15 मिनिटं अतिरिक्त वेळ दिला जाईल, असंही प्रधान यांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत जाहीर केलं. NEET UG परीक्षा पुढील वर्षापासून संगणक आधारित अर्थात CBT पद्धतीनं घेतली जाणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी ईज ऑफ डुईंग बिझनेस अर्थात व्यवसाय सुलभता आणि ईज ऑफ लिव्हिंग अर्थात जीवन सुलभता सुधारण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी परदेश प्रवासावर उपकर, कर किंवा अधिभार लावण्याबाबतच्या एका प्रसारमाध्यम अहवालाचं खंडन केलं. हा अहवाल पूर्णपणे असत्य असून परदेश प्रवासावर अशा प्रकारचे कोणतेही निर्बंध लादण्याचा प्रश्नच येत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर इस्रायल आणि लेबनॉन या दोन्ही देशांनी युद्धविरामाला मुदतवाढ देण्यास सहमती दर्शवली.

आहे असं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी सांगितलं. 16 एप्रिल रोजी लागू करण्यात आलेला युद्धविराम आणखी 45 दिवसांसाठी वाढवण्यात येणार असून पुढील वाटाघाटी 2 आणि 3 जूनला होणार आहेत. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये चिरस्थायी शांतता प्रस्थापित होऊन एकमेकांच्या सार्वभौमत्वाला आणि प्रादेशिक अखंडतेला मान्यता मिळेल आणि सीमा सुरक्षा प्रस्थापित होईल अशी आशा अमेरिकेला आहे असं पिगॉट यांनी म्हटलं आहे.

आली असून समितीत लोकसभेतील 18 आणि राज्यसभेतील 10 सदस्यांचा समावेश आहे. लोकसभेतील हेमा मालिनी, हरसिमरत कौर बादल आणि इकरा चौधरी यांचा तर राज्यसभेतून सुधामूर्ती, पीटी उषा आणि स्वाती मालिवाल यांचा समितीत समावेश आहे. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कथित चिथावणीखोर विधानांच्या संदर्भात तृणमूल काँग्रेसचे नेते आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टिप्पणीसह काही विशिष्ट विधानं समाज माध्यमावर तसंच खासदारांच्या अधिकृत पेजवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित करण्यात आली होती असं तक्रारकर्त्यानं म्हटलं आहे. मेड इन इंडिया कागदी उत्पादनं गुणवत्ता, उपयुक्तता आणि शाश्वततेवर केंद्रित असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. रोडा नोट्सचे संस्थापक तरुण उद्योजक अपर्णा आणि दिनेश यांची भेट घेतल्याचं सांगून उत्तम दर्जाचं लेखन साहित्य हा विषय नेहमीच आपल्या जिव्हाळ्याचा राहिला असल्याचं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव यांनी म्हटलं आहे. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर काल पहाटे 6:15 सुमारास झालेल्या एका रस्ते अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आणि 1 जण जखमी झाला. 600 किलो चांदीची लगड घेऊन जाणाऱ्या एका खासगी व्हॅनचं नियंत्रण सुटून गुजरातहून मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या ट्रेलरला ती धडकली. अपघातानंतर कासा पोलीस आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बचाव आणि सुरक्षा कार्य सुरू केलं. अपघातग्रस्त वाहन हटवून चांदीचा साठा सुरक्षिततेसाठी आणि पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतला. IPL क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही भारतीय पुरुष दुहेरी जोडी आज बँकॉक इथं सुरू असलेल्या थायलंड ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह झे फेई या खेळाडूंचा सामना करतील. तत्पूर्वी काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत या भारतीय जोडीनं जपानच्या ताकुमी नोमोरा आणि युईची शिमोगामी या जोडीचा 21-12, 21-13 अशा गुणांनी पराभव केला होता. दरम्यान PV सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामोगुचीकडून पराभव पत्करावा लागला. तर लक्ष्य सेनला उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुनलावूत विडिट सरननं पराभूत केलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज झारखंड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तर कोकण आणि गोव्यातही दिवसा उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून हवामान विभागानं पुढील 2 दिवसात दक्षिण आणि ईशान्येकडील काही भागातही अशाच प्रकारची स्थिती राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 5 देशांच्या दौऱ्याच्या 2 टप्प्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेदरलँड्समध्ये दाखल. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 1 वर्षात 30 लाख घरांचं लक्ष देण्यात आलं असल्याचं केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांचं प्रतिपादन. नीट UG 2026 परीक्षा येत्या 21 जून रोजी पुन्हा घेतली जाणार असल्याचं NTA जाहीर. आणि थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टीचा मलेशियाच्या जोडीशी आज उपांत्य सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईनं इयत्ता 12वीच्या निकालानंतरच्या प्रक्रियेबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. आपल्या गुणांवर असमाधानी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळानं 2 टप्प्यांची पडताळणी प्रणाली उपलब्ध करून दिली आहे. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात विद्यार्थी त्यांच्या उत्तरपत्रिकांची स्कॅन केलेली प्रत ऑनलाईन मिळवू शकतात, तर दुसऱ्या टप्प्यात विद्यार्थी गुणांची पडताळणी किंवा विशिष्ट उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी विनंती करू शकतात. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल, तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26 ते 29 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील, असं मंडळानं स्पष्ट केलं आहे. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. भौतिकशास्त्रज्ञ आणि अभियंता थिओडोर मॅमन यांनी 1960 लेझरचा पहिला यशस्वी प्रयोग केला होता. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षीची संकल्पना शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही आहे. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय निदान साधने आणि उपचार, उच्च गती दळणवळण तंत्रज्ञान आणि समाजात परिवर्तन घडवून आणणाऱ्या तसंच विश्वाविषयीची समज अधिक सखोल करणाऱ्या असंख्य शोधांमध्ये प्रगती साधली आहे. यानिमित्तानं युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं आणि शांतता तसंच शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन पाळला जातो. केंद्र शासनाने यंदाही आजचा हा राष्ट्रीय डेंग्यू दिन राज्यात सर्वत्र साजरा करण्याविषयी आदेशित केला आहे. यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांनुसार डेंग्यूविषयी जनतेमध्ये जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमांमध्ये नागरिकांचाही सक्रिय सहभाग असणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नागपूर इथल्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर मोठं आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणे आंदोलन सुरू केलं असून संपूर्ण रात्र त्यांनी कार्यालयासमोरच ठिय्या देत काढली. राज्यभरात आदिवासी विकास विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह योजना आणि शैक्षणिक सहाय्य योजनांचा उद्देश आदिवासी विद्यार्थ्यांना निवास, भोजन, शिक्षण, शुल्क तसंच इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणं हा असला तरी या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असून प्रत्यक्षात अनेक सुविधांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा या आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे. आपल्या मागण्या तातडीनं मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला दिला आहे. गडचिरोलीमधल्या चारमोशी तालुक्यातील रामसागर इथं कृषी विभागाच्या भरारी पथकानं धाड टाकून संशयित अनधिकृत HDBT कापूस बियाण्यांसह 35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल काल जप्त केला. जप्त केलेल्या बियाण्यांमध्ये पुष्पा बलवान तसंच मालामाल या वाणांच्या बियाण्यांचा समावेश आहे. या प्रकरणी देवेंद्र सदाशिव वन्नेवार यांच्या विरोधात चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची आणि तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील, तर विदर्भात हवामान कोरडं असेल आणि तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्णपदकांसह 7 रौप्यपदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली. IPL क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सायंकाळी 7:30 वाजता होणार.

बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोहसी फेई या जोडीचा पराभव केला आहे. बुखारेस्ट इथं सुपर चेस क्लासिकच्या दुसऱ्या फेरीत भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं विश्व चॅम्पियनशिप चॅलेंजर झवोखीर सिंदारोव्हला

0: आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत। लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा। पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात। जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये ॲम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेनादलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। ते आज भारतीय समुदायाला संबोधित करतील, तसंच आघाडीच्या डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतील। या दौऱ्यात उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर चिप्स आणि AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांमध्ये अनेक महत्त्वाचे करार होण्याची शक्यता आहे। या क्षेत्रात नेदरलँड्स जागतिक स्तरावर आघाडीवर असून भारताचा प्रमुख आर्थिक भागीदार आहे। भारतात 300+ डच कंपन्या कार्यरत असून जलव्यवस्थापन, नवीकरणीय ऊर्जा, हरित जलविद्युत अर्थव्यवस्था, कृषी तंत्रज्ञान आणि आरोग्य या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमध्ये मजबूत भागीदारी आणि सहकार्य आहे। पाकिस्ताननं भारतविरोधी कारवाया तात्काळ थांबवल्या नाहीत तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील। त्यांनी हे तात्काळ थांबवायचं आहे की नामशेष व्हायचं आहे हे त्यांनी ठरवावं, अशा कठोर शब्दात लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे। नवी दिल्ली इथं सेना संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते। ऑपरेशन सिंदूरसारखी परिस्थिती पुन्हा उद्भवली तर भारतीय लष्कर कशी प्रतिक्रिया देईल, असा प्रश्न द्विवेदी यांना विचारण्यात आला होता, त्यावर त्यांनी हे उत्तर दिलं। पाकिस्ताननं दहशतवादाला पोषण आणि भारताविरोधात कारवाई करणं थांबवावं, असं द्विवेदी म्हणाले।
1: अगर आपने मुझे पहले सुना है तो मैंने यही कहा था कि अगर पाकिस्तान आतंकवादियों को पनाह देना और भारत के खिलाफ गतिविधियां चलाना जारी रखता है तो उसे ये खुद तय करना होगा कि वो भूगोल और इतिहास का हिस्सा बना रहना चाहता है या नहीं। पार्ट ऑफ द ज्योग्राफी और हिस्ट्री और नॉट।
0: पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे। दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे। अर्थ मंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली। विमानाच्या इंधनावरचं उत्पादन शुल्कही कमी करून 16.33 रुपये करण्यात आलं आहे। हे दर आजपासून पुढील 15 वाड्यापर्यंत लागू असतील। सिक्कीम राज्य आज स्थापना दिन साजरा करत आहे। 1975 राजेशाहीतून मुक्त होत सिक्कीम देशातलं 22वं राज्य म्हणून या राज्याची स्थापना झाली। या निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सिक्कीम राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत। सिक्कीमचं भव्य नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पर्यावरण संवर्धनाप्रती नागरिकांची असलेली दृढ वचनबद्धता यामुळे सिक्कीम हे राज्य शाश्वत विकासाचं आदर्श मॉडेल ठरतं, असं त्यांनी समाज माध्यमावर संदेश देताना म्हटलं आहे।

तर भारताच्या विकासात सिक्कीमचं योगदान अभूतपूर्व आहे. अशा शब्दात सिक्कीम राज्याला 50व्या स्थापना दिनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रसारमाध्यमांद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. सिक्कीम हे राज्य जगातलं पहिलं संपूर्ण सेंद्रिय राज्य असून पर्वतीय पर्यटनाला या राज्यानं नेहमीच नवी ओळख दिली आहे, असे गौरवोद्गार काढत केंद्रीय गृहमंत्री यांनी सिक्कीमवासियांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या पहिल्या सिक्कीम दौऱ्यावर जाणार आहेत. गंगटोक इथं आज ते स्थापना दिनाच्या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. राज्यपाल ओम प्रकाश माथुर, मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग आणि इतर मान्यवर सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचं वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. देशात आज राष्ट्रीय डेंग्यू दिवस पाळला जात आहे. डेंग्यू आजाराबद्दल जनजागृती करणं आणि पावसाळ्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणं हे याचं उद्दिष्ट आहे. डासांची पैदास रोखण्यासाठी साचलेलं पाणी काढून टाकणं आणि पाणी साठवण्याच्या भांड्याची स्वच्छता करणं यासारख्या प्रतिबंधात्मक उपायांना या दिवसानिमित्त प्रोत्साहन दिलं जातं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह 4 राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. आज आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन साजरा होत आहे. शाश्वत भविष्यासाठी प्रकाश ही यंदाची या दिनाची संकल्पना आहे. भौतिकशास्त्रज्ञ थिओडर मेमन यांनी 1960 लेझरचा पहिला प्रयोग केला. त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय प्रकाश दिन म्हणून साजरा केला जातो. प्रकाशाच्या अभ्यासानं पर्यायी ऊर्जास्रोत, जीवनरक्षक वैद्यकीय साधनं, उपचार, तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये प्रगती साधली आहे. त्या पार्श्वभूमीवर युनेस्कोनं वैज्ञानिक सहकार्य अधिक दृढ करण्याचं तसंच शांतता आणि शाश्वत विकासासाठी प्रकाशाच्या शक्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं आवाहन केलं आहे. इस्रायल आणि लेबनन या दोन्ही देशांनी युद्धविराम आणखी 45 दिवस वाढवण्यावर सहमती दर्शवली असल्याचं अमेरिकेनं जाहीर केलं आहे. अमेरिकेमध्ये वॉशिंग्टन इथं झालेल्या चर्चेनंतर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते टॉमी पिगॉट यांनी ही माहिती दिली. चर्चेची पुढची फेरी 2 आणि 3 जूनला होणार आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जाईलच, तसंच अमेरिका इराणला अण्वस्त्र तयार करू देणार नाही असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प यांनी इराणवर केलेल्या कारवाईचं समर्थन केलं, तसंच जे योग्य आहे तेच करू असं ते म्हणाले. इराणसोबत सुरू असलेल्या वाटाघाटीबद्दल त्यांनी असमाधान व्यक्त केलं. इराण दरवेळी केलेल्या कराराचं उल्लंघन करतो असा आरोप ट्रम्प यांनी केला. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जे फेई या जोडीला त्यांनी 19-21, 22-20, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं. या जोडीला महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत 3 क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुंडलाऊत विडिटर्सनं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनौ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँड्समध्ये जल्लोषात स्वागत. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचा पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार आणि शुभ दुपार. आकाशवाणी मुंबई प्रसारित 107.1 MHz आपण ऐकत आहात FM रेनबो वाहिनी आणि आज आपल्याबरोबर आहे मी RJ चैताली कानिटकर. आपण नेहमी सगळेच जण कार्यक्रमात सहभागी होत असतो. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071. तसंच आपले संपर्क क्रमांक आहेत 4515-4132 4515-4133. तर श्रोते हो नमस्कार. जर तुम्ही उद्याच्या कालनिर्णयात पाहिलं असेल तर तिथे तुम्हाला शब्द दिसेल गंगा दशहरा प्रारंभ किंवा पर्व. मुळातच गंगा दशहरा पर्व हे काय आहे, नदीचं आणि आपलं नातं काय आहे, ह्याच सगळ्याविषयी बोलण्यासाठी चला दोस्तहूमध्ये आज एक छोटीशी कथा सांगणार आहे. ऋग्वेदातल्या विश्वामित्र ऋषी आणि दोन नद्यांची म्हणजे विपाशा आणि शुतुद्री ह्या नद्यांची ही भारतीय कथा आपल्या संस्कृतीतील निसर्ग आणि मनुष्य यांच्यातील पवित्र संबंधांचं दर्शन घडवणारी एक अतिशय रंजक आणि पौराणिक कथा आहे. यालाच विश्वामित्र नदी संवाद असं म्हटलं गेलं आहे. ऋग्वेदाच्या तृतीय मंडलामध्ये या संवादाचा समावेश आहे आणि हे जे संवाद घडले हे सुक्तात बांधलेले आहेत म्हणून याला नदी सुक्तम असंही संस्कृतमध्ये म्हटलं जातं. खरं तर नद्यांचं महत्त्व आणि आपण करत असलेल्या नद्यांचं प्रदूषण ह्याकडे आपण पाहिलं तर हे प्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं गंगा दशहरा पर्व आणि त्यातली कथा ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज हीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आता ऐकूया एक छानसं गीत.

भगीरथाचे प्रयत्न हे सगळ्यांनाच माहिती आहेत. भगीरथाच्या प्रयत्नानं गंगा ही आपल्या पृथ्वीवर अवतरली. आणि याच आशयाची अजून एक गोष्ट आहे जी मी तुम्हाला सांगणार आहे, विश्वामित्र नदी संवाद. ज्येष्ठ महिन्याच्या दशमी तिथीला गंगा दशहरा पर्व असंही म्हटलं जातं. तेव्हा गंगा नदीचं आणि सगळ्याच नद्यांचं पूजन करावं असं म्हणतात. याचं कारण माहिती आपल्याला? याला विश्वामित्र आणि नद्यांची एक पौराणिक कथा पार्श्वभूमी आहे. विश्वामित्र ऋषी हे राजा सुदासाचे पुरोहित होते आणि एका मोठ्या यज्ञानंतर आपल्या शिष्यांसह आणि परिवारजनांसोबत ते धनधान्य घेऊन परत येत होते. वाटेत परत येत असताना ते अशा ठिकाणी येऊन पोहोचले की जिथे दोन नद्यांचा संगम होतोय असं ते ठिकाण होतं. तर ते नेमके अशा ठिकाणी येऊन पोहोचले आणि मग अशी गंमत झाली की दोन्हीही नद्या ह्या त्यांना म्हणाल्या की आता तुला पुढे जायचं आहे तर तू कसा जाणार. तर त्यावेळेला त्यांनी काय पद्धतीने उत्तर दिलं आहे नद्यांना हे आपण ऐकणारच आहोत, पण एका गाण्यानंतर.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: तर आपण इथपर्यंत येऊन थांबलो होतो की वाटेमध्ये व्यास आणि सतलज त्याचा उल्लेख हा बिपाशा किंवा बियास आणि शुतुद्री म्हणजे सतलज असा या नद्यांचा उल्लेख आहे. तर या दोन्हीही नद्या संगम क्षेत्री दुथडी भरून अत्यंत वेगानं वाहत होत्या. विश्वामित्रांनी या नद्यांना माता असं संबोधलं. आधीच्या गाण्यातही आपण ऐकलं की माता. आणि आपल्या शिष्यांसह सुरक्षितपणे पलीकडे जाण्यासाठी त्यांनी रस्ता मागितला. सुरुवातीला या दोन्हीही नद्यांनी इंद्रदेवानं आपल्याला आदेश दिलाय आणि त्यात आम्ही अडथळा आणणार नाही असं सांगितलं. मात्र विश्वामित्र ऋषींनी नद्यांना पुन्हा एकदा माता असं संबोधलं आणि विनंती केली की मी एक ऋषी आहे, इंद्रपूजक आहे, तेव्हा मला फक्त दोन नद्यांचं संगम क्षेत्र ओलांडून पुढे जाऊ दे. त्यावर दोन्हीही नद्या विचारात पडल्या की जो ऋषी आपल्याला माता असं संबोधतो आहे, आपली काळजी घेतो आहे, त्याला रस्ता करून द्यायला काय बरं हरकत आहे. तेव्हा या दोन्हीही नद्यांनी आपली जी खोली आहे ती कमी केली. रथाच्या चाकापर्यंत पाणी करून विश्वामित्र ऋषी आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला सुरक्षितपणे पलीकडे जाण्याचा मार्ग दिला. पण या प्रसंगी विश्वामित्र ऋषींनी या नद्यांना एक वचन त्यावेळेला दिलं. ते वचन कुठलं होतं आणि आपण त्याला कसे कटिबद्ध आहोत हे आता सांगणार आहे या गाण्यानंतर.

0: खरं आहे, विश्वामित्र ऋषींना दोन्हीही नद्यांनी म्हणजे सतलज आणि बियास दोन्हीही नद्यांनी हा मार्ग मोकळा जरूर करून दिला होता, पण त्यासाठी मी म्हणाले तसं की विश्वामित्र ऋषींनी एक वचन या दोन्हीही नद्यांना दिलं होतं. त्यांनी फक्त नद्यांना पाणी न मानता आई माता असं संबोधलं होतं, आणि म्हणूनच एक मनुष्य आणि संवाद जो आहे, मनुष्य आणि निसर्गाचा संवाद, ते तो साधू शकले होते. ते वचन असं होतं की हे नद्यांनो, आम्ही मानव आणि माझे पुढचे वंशज हे तुझं नक्कीच रक्षण करतील, तुला कुठल्याही प्रकारे धोका होणार नाही, तुझं पाणी अजिबात खराब होणार नाही, ह्याची आम्ही सगळेच जणं अवश्य काळजी घेऊ, तुला माता असं संबोधतो आहे, तुझा माता म्हणूनच आदर ठेवू. अशा पद्धतीने विश्वामित्र ऋषीने तेव्हा या नद्यांना दिलेलं वचन खरं तर आज आपल्यालाही त्याचं स्मरण ठेवायला हवं आहे. पण प्रश्न हा पडतो की आपण त्याचं खरंच स्मरण ठेवलेलं आहे का. नद्यांचं पाणी हे आपल्याला जीवन तर देतंच, सुपीकता देतं, त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नदी पूजन केलं जातं. हा 10 दिवसाचा असा संपूर्ण पूजनाचा कार्यक्रम. गंगा, यमुना, गोदावरी, नर्मदा, सिंधू, कावेरी या नद्यांना अत्यंत पवित्र मानलं जातं. इतकंच काय तर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा असंख्य नद्या आहेत आणि त्या आपल्यासाठी खरंच जीवन आहेत. या नद्यांच्या तीरावर स्नान केल्यानं पापं नष्ट होतात, पुण्य मिळतं अशीही आपल्याकडे श्रद्धा आहे. भारतामध्ये कुंभमेळा, गंगा दशहरा पर्व, विविध नद्यांचे उत्सवही साजरे केले जातात, ज्यात नदीच्या पाण्याची पूजा केली जाते, दीपदान केलं जातं. नदी पूजनाची परंपरा लोकांना नद्या स्वच्छ ठेवण्यासाठी आणि विशेषतः पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठीच प्रेरित करते. पण खरंच प्रश्न हा आहे की विश्वामित्र ऋषी आणि दोन नद्यांमधला संवाद असणारं हे नदी सूक्त आपण खरंच पाळतोय का आपण सगळ्याच नद्यांमध्ये, सगळ्याच पाण्याच्या स्रोतांमध्ये प्रदूषण करत सुटलो आहे. याला अर्थातच माणूस जबाबदार आहे, आणि म्हणून हे जे गंगादश हरा पर्व आहे हे आपल्याला हेच सांगतं की आपल्याला या जलस्रोतांचं रक्षण केलं पाहिजे. कारण जर आपण जलस्रोतांचं रक्षण केलं नाही तर कदाचित आपलंच जीवन हे धोक्यात येऊ शकेल, आपलंच अस्तित्व धोक्यात येऊ शकेल. आणि त्यामुळे कुठेतरी ज्यावेळेला हा शब्द येतो, विश्वामित्र ऋषींचा संवाद आठवतो, त्यावेळेला मनाला प्रश्न पडतो, आपल्याला आत्मपरीक्षण करायची खरंच गरज वाटते. ह्याविषयी आपण जाणून घेऊया अर्थातच एक एक गाण्यांनंतर.
1: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

माझ्या पणजीचं हे आवडीचं आणि अतिशय लाडकं गाणं होतं. पणजीकडे जेव्हा जेव्हा जायचे तेव्हा ती हे गाणं म्हणायची आणि सांगायची की नद्या हा आपला इतका महत्त्वाचा स्रोत आहे की त्याची खरंच काळजी आपण घ्यायला हवी. कारण विचार करा ना, म्हणजे विवाहापासून ते अगदी माणसाच्या मृत्यूपर्यंत सगळीचकडे या नद्यांचं पाणी हे महत्त्वाचं असतं किंवा नद्यांचं विशेष स्थान हे आपल्याकडे आहे. थोडक्यात विश्वामित्र आणि नद्यांची ही कथा मानवाच्या निसर्गाच्या असलेल्या आदिम आणि आदरयुक्त संबंधांची स्मृती आहे असंही म्हणायला कुठेतरी हरकत नाही. आणि हे जे ऋणानुबंध आहेत, हे जे धागे आहेत, ते आपल्यासाठी बांधले गेलेत आणि आपण त्याचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य ठरतं. कारण आज इतका प्रकार आहे की सुशिक्षित म्हणवणारे नागरिकसुद्धा प्लॅस्टिकच्या पिशव्यांमधून निर्माल्य घेतात आणि अगदी त्याला गच्च गाठ मारतात आणि खाड्यांमध्ये फेकून देतात. प्लॅस्टिकच्या पिशवी सकटचं टाकलेलं निर्माल्य हे प्रचंड प्रदूषण करणारं आहे. तेव्हा आपण सुशिक्षित स्वतःला म्हणवत असू तर ह्या गोष्टी करणं टाळलं पाहिजे. किंवा थर्माकोल, कागद, काच यांचा वारेमाप वापर करून आपण प्रदूषण करतोय हे आपण खरं तर टाळलं पाहिजे. कारण ह्यामुळे जलमाता आणि पर्यायानं आपलं अस्तित्व धोक्यात येतंय. तेव्हा कुठेतरी या गोष्टींची आपल्यालाच काळजी घेणं हे भाग आहे.

तर खरंच आहे. या निमित्तानं एका व्यक्तीच्या कार्याचा मला उपक्रमाचा अवश्य मला उल्लेख करावा असा वाटतो आणि तो मी उल्लेख करणार आहे आणि इथे थांबणार आहे. डॉक्टर विश्वास येवले यांनी एक जलदिंडीसारखा उपक्रम सुरू केला आणि नदीची साफसफाई करणं, खारफुटी काढून टाकणं हे कार्य तब्बल 12 वर्ष जलदिंडीच्या रूपानं चालवलं. अशा पद्धतीचं कार्य आपणही करायला प्रेरित व्हायला हवं. आज गंगा दशहरा पर्व म्हणजे काय हे आपण चला दोस्त मध्ये ऐकलं. आता आपण 3 वाजता बातम्या ऐकणार आहोत आणि 3:10 मिनिटांनी पुन्हा एकदा सप्तरंगी 7 या कार्यक्रमात भेटणारच आहोत.

आकाशवाणी मुंबई श्रद्धा वझे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, जनगणना 2027 साठी गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू। महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मे पासून पुन्हा बेमुदत

उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घरयादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अॅप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या ACIDs द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महाटीईटी येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या महाटीईटी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना प्रमाणपत्रांचं वाटप येत्या सोमवारपासून 8 जून पर्यंत केलं जाणार आहे. पात्र उमेदवारांनी या शिक्षणाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावं असं आवाहन शिक्षण विभागानं केलं आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर असताना सरकार मोठे मोठे अनावश्यक प्रकल्प राबवत आहेत, तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला नकार देत आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी नाही, तरीही सरकार अनावश्यक प्रकल्प राबवत आहे हे चिंताजनक आहे असं पाटील म्हणाले. महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली काल कोकणातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा निघाला. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी टीका केली. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मे पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मे पर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावीत अशी त्यांची मागणी आहे. सातारा औंध आणि इतर गॅझेट तत्काळ अंमलात आणावी, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्यात असंही त्यांचं म्हणणं आहे. मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली. खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत. याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे. मुंबई आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलसाठ्यांमध्ये वार्षिक गरजेच्या तुलनेत केवळ 23.52% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे डिझेलच्या निर्यातीवरचं उत्पादन शुल्क प्रति लिटर 23 रुपयांवरून कमी करून 16.50 रुपये इतकं करण्यात आलं आहे. अर्थमंत्रालयानं काल प्रसारित केलेल्या अधिसूचनेत ही माहिती दिली. विमानाच्या इंधनावरचं

उत्पादन शुल्कही कमी करून 16 रुपये 33 पैसे करण्यात आला आहे. हे दर आजपासून पुढील 15 आठवड्यापर्यंत लागू असतील. भारत सध्या अभूतपूर्व बदलांमधून जात असून मोठमोठे प्रकल्प यशस्वीपणे राबवणं ही भारतवासियांची ओळख बनली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नेदरलँड्समध्ये द हेग इथं भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात

0: मोबिलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
1: प्रधानमंत्री सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून काल ते नेदरलँड्समध्ये दाखल झाले। नेदरलँड्समध्ये अॅम्स्टरडॅम विमानतळावर डच परराष्ट्र व्यवहार मंत्री टॉम बेरेन्सडेन यांनी त्यांचं स्वागत केलं। द हेग इथं प्रधानमंत्र्यांना डच सेना दलांनी पारंपरिक पद्धतीनं मानवंदना दिली। नेदरलँड्समधल्या भारतीय समुदायानं त्यांचं जल्लोषात स्वागत केलं। या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेटेन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील। तसंच नेदरलँड्सच्या राजघराण्यातल्या मान्यवरांना देखील प्रधानमंत्री भेटणार आहेत। अग्रगण्य डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट ते घेणार आहेत। थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह झे फेई या जोडीला त्यांनी

एकोणीस एकवीस, बावीस वीस, एकवीस सोळा अशा गुणफरकानं हरवलं. महिला एकेरीत पी व्ही सिंधूला उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीकडून पराभव पत्करावा लागला, तर लक्ष्य सेनला पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या कुलानवुद विटिरसननं पराभूत केलं. आयपीएल क्रिकेटमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं काल चेन्नई सुपर किंग्सचा 7 गडी राखून पराभव केला. आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण झाल्याशिवाय या मार्गावरील टोल सुरू करू नये या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काल रायगड जिल्ह्यात खारपाडा इथं आंदोलन केलं. मुंबई गोवा महामार्ग रुंदीकरण पत्रकार

विजेची तार तुटून गोठ्याच्या पत्र्यावर पडल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. गोठ्यावरचे पत्रे, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालं आहे. नागपूरमध्ये आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आंदोलन सुरू आहे. सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी कालपासून धरणं आंदोलन सुरू केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 गृहगणनेचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासह 4 राज्यात सुरू. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जूनऐवजी 28 जून रोजी होणार. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ, तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Kashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: हाय हॅलो नमस्कार, पुन्हा एकदा शुभ दुपार आणि सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमामध्ये मी चैताली कानिटकर आपल्या मनापासून स्वागत करते. सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657 66 1071 आणि आपले संपर्क क्रमांक आहेत 45 15 41 32 45 15 41 33. आपल्या सगळ्याच कार्यक्रमात अनेक श्रोते सहभागी होतात, प्रतिक्रिया देतात. सगळ्यांची नावं घेणं शक्य होत नाही, पण मी सगळ्यांचे आत्ता मनपूर्वक आभार मानते आणि मगच आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमाला सुरुवात करते. वक्तशीरपणाबाबत, शिस्तीबाबत फार काटेकोर असणाऱ्या या गायिकेला एकदा आकाशवाणीतच आपल्या कार्यक्रमासाठी बोलावलं होतं, परंतु फक्त 2 मिनिटं इतका यायला त्यांना उशीर झाला आणि त्यावेळेला त्यांनी सर्वांचीच माफी मागितली आणि हे वक्तव्य केलं की शिस्त ही फक्त श्रोत्यांसाठी नसते बरं का, ही कलाकारांसाठी सुद्धा असते, तेव्हा ती आपण जपलीच पाहिजे. आपली वैयक्तिक चूक आहे त्यामुळे आपण कार्यक्रम करणं उचित नाही हे समजून त्यांनी कार्यक्रम रद्द केला. या प्रसिद्ध गोड आवाजाच्या गायिकेचं हे जन्मशताब्दी वर्ष. या गायिकेविषयी आज काही महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांच्याच एका गोड गाण्यानं कार्यक्रमाची सुरुवात करणार आहे. तुम्ही जर या गायिकेचं नाव ओळखलं असेल तर मला नक्की सांगा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मला वाटतं क्या बात है, एवढंच मी म्हणेन. आपल्या असंख्य श्रोत्यांनी हा जो प्रसंग सांगितला याच्यावरून ओळखलंय त्या गायिकेचं नाव. आणि इतकं छान अमृताहुनी गोड व्यतिरेक अलंकाराचा वापर केलेली ही ओळ आणि इतकं सुंदर हे गीत आणि ती गायिका आहे साक्षात माणिकताई वर्मा. सुप्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय आणि सुगम संगीत गायिका माणिक वर्मा यांचा जन्म पुणे इथं हिराबाई आणि बळवंत दादरकर या दाम्पत्यापोटी झाला. त्यांच्या मातोश्री हिराबाई या संगीताच्या उत्तम जाणकार आणि कलावंत होत्या. त्यांना दत्तूबुवा बागलकोटकर, बापूराव केतकर, बशीर खा यांच्याकडून संगीताची तालीम मिळाली. आपल्या मुलीने सुविद्य गायिका व्हावं असा त्यांचा पहिल्यापासूनच आग्रह होता आणि त्या पद्धतीनं माणिकताईसुद्धा घडत गेल्या. त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया पण या गाण्यानंतर.

आपले अनेक श्रोते कार्यक्रमात सहभागी होतात. पंकज मोहड, गजानन राऊत, सुनील जोशी, डॉक्टर श्रीराम मधुकर साने, मंगेश म्हात्रे, सोनावणे फुलचंद सर, किशोर पेडणेकर सर, प्रकाश कुलकर्णी, असंख्य श्रोत्यांची नावं आहेत. प्रणव शिंदे, आज सगळेजणं आता माझ्याशी जोडले गेलेत. आणि खरं आहे, माणिकताईंच्या बाबतची माहिती आपल्याला सकाळीसुद्धा मिळाली असेल, पण माणिकताई यांच्याबाबत खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, काही प्रसंग आहेत, तेही मी आज नक्कीच सांगणार आहे. माणिकताईंचं शालेय शिक्षण पुण्याच्या सेवा सदनमध्ये झालं आणि मग पुढे सर परशुराम भाऊ महाविद्यालयातील कलाशाखेतून त्यांनी तर्कशास्त्र हा विषय घेऊन BA ची पदवी संपादन केली. माणिकताईंना संगीताचं बाळकडू त्यांच्या आईकडून जरी मिळालेलं असलं तरीसुद्धा एखाद्या गायिकेला वेगवेगळ्या अंदाजातली वेगवेगळ्या घराण्याची शैली कळावी यासाठी त्यांच्या आईनं अनेक ठिकाणी गाण्याचं शिक्षण घेण्यासाठी त्यांना पाठवलं आणि त्या पद्धतीचं शिक्षणसुद्धा माणिकताई ह्या घेत गेल्या. ह्याच्यामध्ये उल्लेख करायला लागेल की अप्पासाहेब भोपे, बापूराव केतकर, किराणा घराण्याचे श्रेष्ठ गायक सुरेशबाबू माने, इनायत खा, अजमत हुसे खा, नंतर आग्रा घराण्याचे गुणदास पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडूनसुद्धा त्यांनी गाण्याची तालीम घेतली. अलाहाबादचे पंडित बोलानाथ भट्ट यांच्याकडून त्या सुंदर सुंदर बंदिशी शिकल्या. सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श. माणिकताईंनी प्रथम किराणा घराण्याची मूळ पीठिका उचललेली असली तरी त्यांच्या आवाजाचा लगाव, आलापांची शिस्त आणि तानक्रियेची निर्मळता या तीनही बाबतीमध्ये त्यांनी किराणा घराण्याच्या परंपरेबाहेर यशस्वीपणे पदार्पण केलं आणि एक स्वतंत्र अशी गाण्याची शैली विकसित केली. तर अतिशय उत्तम मधुर असा आवाज असणारी ही गायिका.

0: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर। 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन, बोरीवली पश्चिम, मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त। आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: माणिकताईंचं शिक्षण इतक्या ठिकाणी झालं आणि वेगवेगळ्या गायकांकडून किंवा घराण्यांकडून अतिशय वेगळ्या पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि एक स्वतःची गायकी ही विकसित केली। माणिकताईंच्या गायनाची पहिली ध्वनिमुद्रिका बहरली जणू लतिका कलिका ही दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली HMV या कंपनीतर्फे निघाली। वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी त्यांनी गणपती उत्सवात पहिला जाहीर कार्यक्रम सादर केला होता। 1947 कोलकात्याच्या प्रसिद्ध तानसेन संगीत संमेलनात गायची त्यांना संधी मिळाली। 1950-55 या कालावधीत पुणे आकाशवाणी केंद्रावरून गोविंदराव टेंबे यांनी सादर केलेल्या महाश्वेता या संगीतिकेत गायिका म्हणून माणिकताईंचा समावेश होता। याचबरोबर त्यांच्या गाण्याबाबतचा एक जो फार प्रसिद्ध प्रसंग आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे। सावळाचा रंग तुझा या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा हा प्रसंग खूप प्रसिद्ध आहे। गदी माडगुळकर यांनी रचलेलं आणि बाबूजींनी तब्बल 2 महिने माणिकताईंकडून सराव करून घेतलेलं हे गीत असं वाटलं की लो पिचचं आहे म्हणून HMV रेकॉर्ड करायला चक्क नकार दिला होता। तेव्हा बाबूजी त्यावर म्हणाले होते की हे गाणं बाईंच्या आवाजात खूप छान होईल, नाहीच झालं तर आपण रद्द करू। रेकॉर्डिंग झालं, HMV प्रमुखांना ते आवडलं आणि लोकांनी हे गाणं उचलून धरलं। काळी रेकॉर्ड पांढरी होईपर्यंत रसिक श्रोते तर ऐकत होते। यावर पु ल देशपांडे तर ताईनं एकदा विनोदानं म्हणाले, सुधा माणे तुझी रेकॉर्ड इतक्यांदा ऐकली आहे ना की आता त्यातून मागचं गाणं ऐकू येतंय। आता ते मागचं गाणं कुठलं ते आपण ऐकूया।

माणिकताईंबद्दल खरंच अनेक वेगळ्या गोष्टी आहेत. आपले एक श्रोते आहेत उदय कुलकर्णी, आंबोली अंधेरी पश्चिम मधून आपल्याशी जोडले गेलेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून. त्यांनी माणिकताईंविषयी सांगितलेली एक गोष्ट खरंच महत्त्वाची आहे आणि ती मी अर्थात तुम्हाला सांगणार आहे, कारण ती गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. चार मुली, नवरा आणि माणिक वर्मा या दादरला एका छोट्याशाच घरात राहायचे आणि इतरांना आपल्या रियाजाचा व्यत्यय होऊ नये म्हणून माणिकताई स्वतःला न्हाणीघरात कोंडून घेत आणि तिथे गायनाचा रियाज पहाटे लवकर उठून करत असत. खरंच आहे, ही जी युक्ती आहे ही त्या करायच्या, असं त्यांच्या ज्येष्ठ कन्या भारतीताई आचरेकर यांनी माणिकमोती या माणिकताईंच्या जीवनावर आधारित कार्यक्रमात सांगितलं आहे. आणि उदय कुलकर्णी सरांनी हा ऐकलं आहे. मला वाटतं ही माहितीसुद्धा निश्चित कार्यक्रमात महत्त्वाची ठरते, कारण ही गोष्टसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे की स्वतःला न्हाणीघरात कोंडून रियाज करणारी ही गायिका, आणि म्हणूनच आज तिचं जन्मशताब्दी वर्ष इतक्या उत्साहात आपण साजरं करतो आहे. तिची गाणी अनेक श्रोत्यांना आवडत आहेत. खरंच आहे उदय सर, आपले मनापासून आभार की हा एक प्रसंग आहे, खूप महत्त्वाचा आहे माणिकताईंच्या जीवनात, त्याची तुम्ही आठवण करून दिलीत. याचबरोबरीने अजून एक गोष्ट महत्त्वाची ठरते की आकाशवाणीवर 1955-56 प्रसारित झालेल्या गीतरामायण या सुप्रसिद्ध संगीत मालिकेमध्ये 7 गाणी त्यांनी गायली होती. भावगीत गायिका म्हणून त्यांचं नाव खूप लवकर झालं आणि त्यांच्या भावगीत गायनात सहजता, सुरेलता, संयम या गुणांचा सुद्धा आढळ हा नक्कीच होता. त्याचबरोबर कोणाकोणाबरोबर त्यांनी गाणी केली तर ज्याच्यामध्ये सुधीर फडके, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम सोळांकुंकर, दशरथ पुजारी, गोविंद पवळे, मधुकर गोळवलकर, श्रीनिवास खळे, प्रभाकर जोग, बाळ माटे, विठ्ठल शिंदे, गजानन वाटवे, वसंत पवार, किती नावं घ्यावी तितकी निश्चित कमी आहेत, इत्यादी मान्यवर संगीत दिग्दर्शकांकडे

माणिकताईंना गाण्याची संधी मिळाली, आणि नुसती संधी मिळाली नाही, त्या संधीचं सोनंसुद्धा माणिकताईंनी तितकंच केलं, हे खूप महत्त्वाचं ठरतं. अशीच त्यांची इतकी सुंदर सुंदर गाणी आहेत, आपण एक एक गाणं करून ऐकतोच आहोत.

0: नमस्कार श्रोते हो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो।
1: तर अशा प्रकारे इतकी त्यांची सुंदर सुंदर गाणी आहेत की शास्त्रीय संगीताबरोबर अनेक भावगीतं, भक्तिगीतं, नाट्यपदं, चित्रपटगीतं अशी वेगवेगळ्या प्रकारची गीतं माणिकताईंनी गायली। त्यांपैकी काही प्रसिद्ध गीतं सावळाचा रंग तुझा, घन निळा लडीवाळा, हसले मने चांदणे, त्या चित्त चोरट्याला, कौसल्येचा रामबाई, सगुण निर्गुण अमृताहुनी गोड, त्याचबरोबर नाट्यपदांमध्ये नाथ हा माझा, स्वकुल तारकसुता, नरवर कृष्णा समान अशी काही गीतं आहेत, देव पावला, गुळाचा गणपती, शेवग्याच्या शेंगा, बोलविता धनी इत्यादी चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी गायलेली जी गीतं आहेत ती आजही श्रोत्यांच्या मनावर राज्य करतात। बनारसी बाजाचा ठुमरी हा अतिशय वेगळा प्रकार जो भारदस्तपणे आणि संयमानं त्या नेहमी सादर करत देशाविदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी, दूरदर्शन इत्यादी माध्यमातून त्यांचे गाणे रसप्रिय झाले। माणिकताईंच्या आवाजात गोडवा होताच तालावरील प्रभुत्व, शब्दांची योग्य जाणीव, योग्य तालीम, बहुश्रुतता, स्वतःचा मोठा व्यासंग, अखंड चिंतन मनन यामुळे त्यांनी आपलं गायन अधिक रंजक बनवलं। स्वरांमुळे वाहून न जाता, ताने बरोबर न भरकटता एक संयम आविष्कार आणि त्याच्यातून

उत्तम सादरीकरण हे त्यांच्या गाण्यातून झालेलं दिसतं. त्यांच्या आविष्कारात एक प्रकारची सौम्य समावेशकता आहे. त्यांच्या गायिकेचा इतका वेगळा बाज आहे आणि त्यात वेगळा असर आहे, त्यामुळे त्या गाताना मूलभूत मूल्यांबाबत कधी तडजोड करत नसत याचाही प्रत्यय त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या रेकॉर्डिंगच्या अनुभवातून बरेचदा आल्याचं अनेक जण सांगतात.

माणिकताईंची गाणी ऐकताना कदाचित श्रोत्यांच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एक वेगळ्या प्रकारचा आवाजाचा बाज हा माणिकताईंच्या गाण्यामध्ये होताच, आणि त्याच्यामुळे त्यांचं प्रत्येक गाणं हे अतिशय लढीवाळ आणि अतिशय सुखद असं आपल्या कानाला जाणवतं. माणिकताईंचा ज्यावेळेला विवाह झाला, त्यांचा विवाह झाला गीतकार अमर वर्मा यांच्याशी, आणि 1948 साली ही घटना घडली. त्यानंतरसुद्धा त्यांनी त्यांच्या गाण्यामध्ये कधी खंड पडू दिला नाही. जसा जमेल जिथे जमेल तिथे त्या रियाज करत, याविषयी आपण आधीच बोललोसुद्धा होतो की स्वतःला न्हाणेघरात कोंडून त्या गाण्याचा रियाज करत होत्या. राणी वर्मा, भारतीताई आचरेकर, वंदना गुप्ते आणि अरुणा जयप्रकाश या त्यांच्या चार कन्या. राणी आणि भारती यांच्याकडे त्यांच्या संगीताचा वारसा आलेला असून वंदना गुप्ते ह्या तर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या अभिनेत्री आहेतच. गायिका सुनीता खाडिलकर या त्यांच्या कनिष्ठ भगिनी. आशा खाडिलकर, आरतीताई अंकलीकर टिकेकर, अर्चना कान्हेरे, शैला दातार या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या गायनशैलीचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीनं जपलाय हे आपल्याला पदोपदी जाणवतं. कारण ही शैली अतिशय वेगळ्या बाजाची आहे, आणि आपण खरं तर स्वतःला भाग्यवान म्हटलं पाहिजे की आपण ज्या भूमीत राहतो त्या भूमीमध्ये 101 गायक, 101 कलावंत इतक्या गोष्टी घडल्या आहेत की आपण कुठे कमी नाही आहोत. आणि त्याच्यामुळे नक्कीच हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना त्यांची जी गाणी आहेत त्या ऐकत राहावी अशीच वाटतात. म्हणून आज जरा वेगळ्या प्रकारची गाणी ऐकवते की जी खरंच इतक्या चांगल्या पद्धतीने गायली आहेत, असंच एक पुढचंही गीत आपण ऐकणार आहोत.

हे गाणं मुद्दामून ऐकवलं याचं कारण सांगते. याच्यातले जे शब्द आहेत घडी घडी घडी, इथे ना मराठी भाषेतला एक अलंकार होतो ज्याला आपण अनुप्रास अलंकार असं म्हणतो. खरं तर जेव्हा अनुप्रास अलंकारातलं एखादं गाणं असतं तेव्हा त्याचे जे शब्द आहेत ना ते म्हणणं फार अवघड असतं, कारण तीन शब्द सतत सारखे येतात आणि यातला प्रत्येक स्वर हा वेगवेगळा आहे आणि माणिकताईंनी तो अप्रतिम लावलेला आहे. कसं असतं की एखादा गायक एखादा कलावंत कसा घडतो ना हे माहिती होण्यासाठी त्यानं फक्त गाणं म्हणणं हे तर फार महत्त्वाचं आहे, पण त्याचबरोबर तो आणखीनही काहीतरी काम आपल्यासाठी करून ठेवतो जे माणिकताईंनी केलेलं आहे. म्हणजे कुठलं काम तर किती रंगला खेळ हे त्यांचं एक अतिशय प्रसिद्ध आत्मचरित्र 1992 आलं आणि याच्यात आपण कसे घडलो किंवा कुठल्या अडचणी आल्या कुठली वादळं झेलली कशा पद्धतीनं अनेक गोष्टी त्यांनी सांभाळल्या हे सगळं त्यांनी लिहिलं आहे. अलीकडेच HMV कंपनीनं अमृताहुनी गोडं या नावानं त्यांच्या निवडक मराठी गीतांची एक ध्वनिफीतसुद्धा प्रसिद्ध केली. देशाविदेशातील अनेक स्वरमंचासह आकाशवाणी दूरदर्शन या माध्यमातून त्यांचं गाणं हे लोकप्रिय झालं आणि आत्तापर्यंत ते पोहोचतं आहे. अशा या माणिकताई घडल्या आणि इतकी गाणी सुंदर सुंदर गाणी त्यांच्याकडून आली अनेक

श्रोते हे आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेत. कार्यक्रम खूप सुंदर सुरू आहे, तो आवडला हे आपल्याला अनेकांनी कळवलं आहे. संदेशवर धायमोडकर यांनी आपल्याला कळवलेलं आहे. वसुमती ठोसर यांचा फोन येऊन गेला. पंढरीनाथ सरांचा शहापूरवरून फोन येऊन गेलेला आहे. उदय सरांनी धन्यवाद मानलेले आहेत. अनेक श्रोते हा कार्यक्रम ऐकतात आणि अशीच माणिकताईंची गाणी इतकी आहेत की किती ऐकू आणि किती नाही असंच एक गोड गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोतेहो, मी श्रेया बुगडे आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर FM रेनबो. माणिकताईंच्या बाबतीत अनेक श्रोते असं म्हणतात की खरंच त्यांची गाणी जितकी ऐकावीत तितकी आपल्याला कंटाळवाणी वाटत नाही. हीच तर खरं तर गाण्यांची खासियत म्हणायला लागेल, कारण एवढी 101 गाणी आहेत. गाणं जर बघितलं तर त्याचा कालावधी फक्त 2 किंवा 3 मिनिटांचा आहे, पण ते गाणं खरंच आपल्याला खिळवून ठेवणारं गाणं आहे. आणि त्याप्रमाणे माणिकताईंच्याबद्दल आणखीन एक गोष्ट महत्त्वाची ठरते की भारत सरकारतर्फे पद्मश्री हा 1974 साली त्यांना पुरस्कार दिला गेला. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1986 दिला गेला. महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार 1990 त्यांना मिळाला. लता मंगेशकर पुरस्कारानंसुद्धा त्यांना सन्मानित केलं गेलं 1992. या पुरस्काराच्या माणिकताई या पहिल्या मानकरी ठरल्या बरं का. गदिमा प्रतिष्ठान पुरस्कार दिला गेला. असे अनेक मानसन्मान आणि पुरस्कार हे त्यांना लाभले. याचबरोबर क्लिव्हलँड आणि ओहयो येथं 16 मे हा त्यांचा जन्मदिन माणिक वर्मा दिन म्हणून सुद्धा साजरा करण्यात येतो. इतकी गाणी आणि अप्रतिम गाणी ही त्या गायलेल्या आहेत, याबद्दल शंकाच नाही. आणि म्हणून या जन्मशताब्दी वर्षात त्यांची एक एक करून गाणी अनेक गायक आत्मसात करायचा प्रयत्न करतात, त्यातलंच हे सुद्धा एक गाणं.

0: ಸಂತತಿ ಕುಣ ರಾಜದೆ ಮಜಲ ಹರಿತೆ ಚರಣ ಮಜದೆ
1: हे जे गाणं आहे हे म्हणणाऱ्याला कळेल की हे किती कसोटीचं गाणं आहे, कारण यातले जे शब्दांचे चढउतार आहे किंवा आवाजाची फेक आहे ही फार म्हणजे फार अवघड आहे. आणि त्यामुळे हे गाणं मी तर म्हणेन जो कोणी गायक गाणार आहे त्याला ऐकून ऐकून बसवावं लागतं आणि तरच त्या प्रसंगी ते गाणं आपल्याला भावतं आणि समजतं. वृद्धापकाळानं मुंबई येथे माणिकताईंचं निधन झालं आणि त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ मुंबई येथे माणिक वर्मा प्रतिष्ठानाची स्थापना सुद्धा करण्यात आली. या प्रतिष्ठानाकडून दरवर्षी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. इतकंच काय, पण गायनामध्ये उल्लेखनीय असं कार्य करणाऱ्या व्यक्तीला माणिकरत्न हा सुद्धा पुरस्कार दिला जातो. आणि त्यामुळे माणिकताईंची गाणी ही कालातीत आहेत, ती अखंड राहणार आहेत, यात तिळं मात्र शंका नाही. असंच एक गाणं आपण आत्तासुद्धा ऐकणारच आहोत. त्यानंतर ठीक 3:58 आपण बातम्या ऐकणार आहोत आणि मग ठीक 4 अर्थात आपण सांजेच्या पारी या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी माणिकताईंच्याबद्दल काय सांगू, खरंच हे जन्मशताब्दी वर्ष साजरं करताना कुठेतरी हेच म्हणावं असं वाटतं, दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती, ऐकूया एक असं छानसं गीत.

वेळ झाली आहे 3:58 आणि बातम्यांची. तेव्हा ऐकूया महत्त्वाच्या ठळक बातम्या. महाराष्ट्रासह विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा

जाऊन घेण्यासाठी घरोघरी भेट देतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे. राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी NEET परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत 10% पाणी कपात लागू केलेली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्यांवर फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये सुमारे 23.5% पाणीसाठा शिल्लक आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य सामन्यात आज मलेशियाच्या नूर इजुद्दीन आणि गोह जेफे या जोडीला त्यांनी 19-21, 22-23, 21-16 अशा गुणफरकानं हरवलं आहे. या होत्या आत्ताच्या ठळक बातम्या. आता आपण भेटणार आहोत सांजेच्या पारी या आपल्या लाडक्या कार्यक्रमात.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: सांजेच्या पारी या कार्यक्रमामध्ये मी आर जे चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. अनेक श्रोते हे आपल्या कार्यक्रमात जोडले गेलेलेच आहेत. नवीन श्रोते आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा जोडले जावे यासाठी आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071 आणि आपले संपर्क क्रमांक आहेत 4515 41 32 4515 41 33. सांजेच्या वारी या कार्यक्रमात आज वेळ आहे नाट्यसंगीतांची आणि नाट्यसंगीताकडे वळण्यापूर्वी एक गोष्ट आहे की आपल्याकडची जी नाट्यगीतं आहेत, नाट्यपदं आहेत ना, ती खूप वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगवेगळ्या मिश्रणातून तयार झाली आहेत. मागच्या वेळेला आपण यमन रागातली संगीत ऐकली होती, पण तेव्हाही एक गोष्ट सांगायची राहिली होती की ज्या वेळेला एखादा राग आपण म्हणतो त्यावेळेला बरीच नाट्यगीतं ही एकाच रागात बांधली गेलेली असतात असं नाही, त्यात अनेक वेळेला अनेक हरकती घेऊन किंवा स्वतःची गायकी सिद्ध करण्यासाठी अनेक गायक एक काहीतरी मिक्सिंग करतात, संमिश्र पद्धतीनं हे गाणं सादर केलं जातं. तर अशा पद्धतीने अनेक नाट्यपदं ही सुद्धा आपल्याला आवडणारी असतात. तर असाच एक लोकप्रिय आणि सायंकाळचा राग आहे आणि तो राग आहे बिहाग राग. हा रागसुद्धा साधारणपणे पहिल्या 3 परीक्षांमध्ये असणारे जे कोणी परीक्षेला असतात त्यांना हा राग येतो आणि हा राग अतिशय गोड आहे. सध्या सगळीकडे आपल्याकडे लग्नसराईचं वातावरण आहे, लग्नांमध्ये जेव्हा सनई वाजते त्यावेळेला बिहाग राग हा अतिशय मंद सुरावटीमध्ये वाजवला जातो. हा अर्धशास्त्रीय संगीत प्रकारातला राग आहे आणि तो फारसा प्रचलित नाही, पण त्यातली गाणी ही मात्र सगळ्यांना माहितीची आहेत. तो शास्त्रीय संगीतात आणि शृंगार रसाचा प्रेमभावना निर्माण करणारा राग असं मानलं जातं. या रागाचा भाव उत्सवपूर्ण आणि प्रेममय आहे आणि त्यामुळे मी मगाशी म्हणलं तसं विशेषतः विवाह प्रसंगांमध्ये हा राग गायला जातो, सादर केला जातो. बिहाग हे या रागाचं जे नाव आहे ते विहाग किंवा विहंग या शब्दांवरून तयार झालं आहे अशीही काही आख्यायिका आहे. तर आज अर्थात बिहाग रागातली काही नाट्यगीतं आपण ऐकणार आहोत आणि माणिक वर्मा यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आज, जयंतीनिमित्तही काही त्यांची नाट्यगीतंसुद्धा ऐकणार आहोत. ऐकूया बिहाग रागातलं हे सुंदर नाट्यपद.

मंडळी, आपण ऐकतो आहोत सांजेच्या पारी हा कार्यक्रम आणि मी आज आर जे चैताली कानिटकर तुमच्याबरोबर आहे. आपण सुरुवात केली होती राग बिहागपासून. तर राग बिहाग हा एक स्वतंत्र अस्तित्व दाखवणारा, स्वतंत्र स्वरूप असलेला असा राग आहे आणि या रागामध्ये रागांग रागाचा दर्जा मिळवण्यासाठी पुरेसे सुरावटीचे वजन प्राप्त केले गेले आहे. राग बिहाग हा बिलावल थाटातील एक हिंदुस्तानी शास्त्रीय राग आहे आणि ह्या रागातील गाणी कानाला ऐकताना खूप गोड वाटतात, मधुर वाटतात. वरवर गाणं म्हटलं तर सोपं वाटतं, पण गाणं म्हणतानाच बघा, आत्ताचंच गाणं अंगणी पारिजाता फुलला मी जेव्हा शिकायला घेतलं होतं, मला आठवत आहे की त्या हरकती घेणं, त्या ताना घेणं हे खरंच अवघड आहे. पुन्हा ते जलद गाणं आहे, अशी गाणी म्हणणं म्हणजे अति जी हळुवार गाणी आहेत ज्याची लय कमी असते किंवा जी लयीनं जास्त आहेत अशी गाणी गाणं हे सोपं नाही आहे. आणि नाट्यसंगीतात तर बघा ना, म्हणजे अभिनय करून ते गायचं हे फार अवघड, आणि अशा पद्धतीनं आजही संगीत नाटकांचे प्रयोग होतात. पूर्वीपासून सुरू झालेली ही संगीत नाटकांची परंपरा आजही अनेक श्रोते नाट्यसंगीताचे चाहते आहेत. तर अंगणी पारिजाता फुलला हे बिहाग रागातलंच असं एक गाणं होतं. तर याच पद्धतीने काही काही गाणी आपल्याला ऐकायची आहेत आणि या रागाविषयी जाणूनही घ्यायचं आहे. ऐकूया पुन्हा एक असंच छान गाणं.

तर आपण राग बिहाग याच्याबद्दल बोलतोय आणि हा राग ना नवशिके आणि ज्ञातांसाठी तज्ज्ञांसाठी खूप मधुर राग आहे बरं का. हा राग बिहागमध्ये सर्व सात सुरांचा पूर्ण वापर केलेला आहे. बिहागमध्ये दोन्ही मध्यमांचा वापर होतो, शुद्ध आणि मध्यम, शुद्ध मध्यम तीव्र मध्यम. शुद्ध मध्यम हा प्रमुख आहे आणि तीव्र मध्यमाचा वापर फक्त प म ग म ग या वाक्यांशात पंचासोबत केला जातो. अवरोहामध्ये ऋषभ दैवत हे स्वर आहेत ते वापरले जात नाहीत, तथापि मींडमध्ये मात्र त्याचा वापर केला जातो. आणि या रागात निषाद हा एक प्रमुख स्वर आहे. आलाप किंवा ताना या सामान्यतः याच स्वरापासून सुरू होतात. असा हा बिहाग राग एक सुंदर राग आहे आणि बरीचशी गाणी हिंदी भाषेमध्ये सुद्धा आहेत, मराठीत सुद्धा आहेत, नाट्यपदसुद्धा आहेत. तर असंच एक नाट्यपद ऐकूया.

तर असा हा बिहाग राग आणि बिहाग रागाची अजून एक खासियत आहे बरं का, या रागात की नाही न्यास स्वरांची संख्या खूप जास्त आहे आणि त्याचं चलनही थोडंसं गुंतागुंतीचं आहे, पण तो विस्तारक्षम सुद्धा आहे. मधुर असण्याबरोबर अनेक न्यास स्वरांमुळे बिहाग राग हा खूप विस्तारक्षम वाटतो. बिहागमध्ये न्यास प्रामुख्यानं गांधारावर आहे आणि म्हणून गांधारला वादी स्वर म्हणतात आणि निषादला संवादी म्हटलं जातं. गंधार आणि निषादासोबत षड्ज आणि पंचम अर्थात सा आणि प, गंधार म्हणजे ग आणि निषाद म्हणजे नी, हे जे स्वर आहेत ते सुद्धा न्यासाची विशेष उपस्थिती देतात. तसं बघायला गेलं तर ह्या रागाचे आरोह अवरोहच एक मधुर असं संगीत वाटतं आणि एकीकडे आपण नाट्यपद ऐकतोच आहोत, ऐकूया असंच एक गीत.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजी मध्ये बोलणं जमेल का, इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा, याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: तर असेच अनेक सुंदर सुंदर कार्यक्रम आपले होत असतात, ते जरूर ऐका. आणि त्याचबरोबर आत्ता सांजेच्या पारी कार्यक्रमात नाट्यगीतांचा सुद्धा जरूर आस्वाद घ्या. आपण बोलतोय राग बिहार बिहाग याबद्दल. अतिशय मधुर धून असलेला हा जो राग आहे त्याच्यात प म ग म ग ही जी फ्रेज आहे ही वारंवार येते आणि प म ग म ग या संयोजनानं हा राग वाचक म्हणून ओळखला जातो. मध्यम तीव्र, मध्यम शुद्ध हे दोन्हीही वापरले जातात. त्याच्या थाटाबद्दल बोलायचं तर पूर्वीच्या काळी मध्यम तीव्राचा वापर केला जात नसल्यामुळे थाट बिलावल असा मानला जायचा. पण अर्थातच नंतरच्या काळामध्ये मध्यम तीव्रचा सुद्धा वापर तितकाच प्रचलित आहे. मध्यम तीव्राच्या वापरामुळे अनेक नामवंत संगीतकारांनी राग बिहागला कल्याण या थाटामध्ये वर्गीकृत केलंय. अवरोह रागात ऋषभ आणि धैवत हे विराम स्वर म्हणून वापरले जात नाहीत, मात्र त्यांचा उपयोग मींड या स्वरामध्ये होतो. या रागात निषाद हा एक प्रमुख स्वर आहे आणि सामान्यत आलाप किंवा ताना याच स्वरापासून सुरू होतात. हा राग शृंगार रसानं परिपूर्ण आहे. नवरसातला शृंगार हा रस तुम्हाला जास्त करून बिहाग या रागामध्ये बांधलेला दिसेल आणि हा एक पूर्वांग प्रधान असा राग आहे.
3: व्हायचे राम अयोध्यापती या वार्तेनं प्रासादाप्रमाणेच नगरातही आनंदाला भरतं आलं होतं. प्रजाजन आनंदोत्सवात मग्न होऊन गेले होते. श्रीरामांच्या दोन्ही सापत्न माताही कौसल्य इतक्याच आनंदात होत्या. मंथरा नावाच्या एका दुष्ट कुबड्या दासीनं कैकईचा बुद्धिभेद केला. भरत शत्रुघ्न आजोळी गेले असता दशरथ रामाला अभिषेक करतो आहे, त्या अर्थी त्यातला हेतू शुद्ध नाही. राज्य तुझ्या भरताला मिळाले पाहिजे आणि राम येथून टळला पाहिजे. कैकईनं पुष्कळ विरोध केला पण शेवटी तिच्याही मनात असूया नाचू लागली. क्रुद्ध आवाजात कैकईनं राजा दशरथाला बजावलं, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास, भरता लागी द्या सिंहासन, रामासी वनवास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. नलगे सांत्वन नको कळवळा, नलगे सांत्वन नको कळवळा, शब्द दिले ते आधी पाळा, आजोळाहून परत बोलवा, झणी माझ्या भरतास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. सुतस्नेहाने होऊन वेडे, का घेता हे आढे वेढे, वचन भंग का शोभून दिसतो, रघुवंशज वीरास, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास. दंडक वनित्या लढता शंबर, दंडक वनित्या लढता शंबर, इंद्रासाठी घडले संगर, रथास तुमच्या कुणी घातला, निज बाहूंचा आस, मोडू नका वचनास नाथा, मोडू नका वचनास.
2: ही रचना सुद्धा बिहाग या रागातच गुंतवली गेली आणि त्याच पद्धतीनं गायली सुद्धा गेली. खरं सांगायचं तर वेगवेगळ्या रागांमधली गाणी ऐकत असताना कुठेतरी नाट्यपदांचा प्रस्तावनेत केलेला वापर हा सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरतो आणि हे बिहाग या रागाच्या बाबतीत सुद्धा फार महत्त्वाचं ठरतं. हा राग अतिशय लोकप्रिय असाच राग आहे, ह्यात काही शंका नाही. बिहाग रागातली काही प्रचलित गाणी आहेत आणि हिंदी भाषेमध्ये सुद्धा ही गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. ह्या भाषेविषयी सांगायचं तर मुद्दामून सांगावं असं वाटतं की उडन खटवलाय या चित्रपटातलं हमारे दिल से ना जाना हे गीत, गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं तेरे सूर और मेरे गीत हे गीत, तसंच खूबसूरतमधलं पिया बावरी पी कहा, तसंच गृहप्रवेश या चित्रपटातलं बोलिये सुरीली बोलिया हे गाणं, नौजवानमधलं थंडी हवा आहे लहरा के आहे हे गीत, परिचयमधलं बीती ना बिताई रेना हे गीत, कितीतरी गाणं, उमरावजांमधलं ये क्या जग हे दोस्त, अशी असंख्य गाणी आहेत की जी या बिहाग या रागात बांधली गेली आणि त्याच पद्धतीने सादरही केली गेली. तर अशाच पद्धतीची गाणी अजून एक ऐकूया, असंच गाणं.

या रागाविषयी सांगत असताना अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते की हा जो राग आहे हा राग चांदण्यांचा राग म्हणूनही ओळखला जातो. जुन्या गवयांच्या मते बिहाग गात असताना आणि तो ऐकताना अर्थात जणू शांत शुभ्र चांदणं पसरल्याची आपल्याला अनुभूती येते असं काहीसं वाटतं. त्याचबरोबर फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही घराण्यांमध्ये याला प्रेमानं चांदण्यांचा राग असं म्हटलं जातं. रात्रीच्या मैफिलीत बिहाग सुरू होताच वातावरणसुद्धा अतिशय प्रफुल्लित प्रसन्न वाटतं अशी वर्णनं जुन्या रसिक श्रोत्यांनी केलेली आहेत. तर अशी या बिहाग रागाची महत्त्वाची खासियत म्हणायला लागेल. बिहाग रागातली गाणी तर आपण ऐकतोच आहोत, पण अर्थात माणिकताई वर्मांचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आणि त्यांचा विशेष कार्यक्रम केला तर त्यांचं सुद्धा नाट्यगीत अतिशय सुंदर आहे. तर अशीच काही नाट्यगीतं आपण या रागाची माहिती घेता घेता ऐकूयात.

काही काही गाणी अशी असतात की ती खरंच ऐकत राहावीशी वाटतात. नाट्यसंगीताचं हेच वैशिष्ट्य आहे, म्हणजे आपण हे ऐकलेलं असतं. आमच्या पिढीने हे पाहिलं नाही आहे, पण असं अनेक जण सांगतात की पूर्वी रात्रभर मैफिली रंगायच्या आणि पुन्हा एकदा वन्स मोर म्हणत तेवढंच तो जो गायक आहे, कलावंत आहे, तो त्याच ताकदीनं ते गाणं पेशही करायचा. ही खरंच हे सगळं ज्यांनी केलेलं आहे त्या प्रत्येक कलाकाराला माझा मनापासून सलाम आहे. कारण नाट्यसंगीत गाणं हे निश्चितच सोपं नाही आहे. उपशास्त्रीय प्रकारात मोडणारा हे जो प्रकार आहे गाण्याचा, आणि त्यातही विशेषत विशेष रागातली गाणी आहेत, ती गाणं खरंच अवघड आहे. त्यातलंच बिहाग रागाविषयी आपण बोलत होतो आणि मी तुम्हाला म्हणाले की जुन्या गवयांच्या मते चांदण्याचा राग अशी सुद्धा या रागाची ख्याती आहे. याच बरोबरीने आणखीन या रागाविषयी मी तुम्हाला सांगणार आहे की हा जो राग आहे या रागाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की शृंगार रसाने हा राग जरी परिपूर्ण असला तरी सुद्धा विरह आणि मिलन या दोन्हीही भावना व्यक्त करणारा सुद्धा हा राग आहे. एक मनोरंजक गोष्ट म्हणजे बिहागमध्ये केवळ आनंदच नाही तर हलका विरहसुद्धा येतो. आणि म्हणूनच ज्या वेळेला संगीतोपचार हा एक प्रकार आपल्याकडे सांगितला जातो, संगीत उपचारामध्ये सुद्धा बिहाग रागाची सुरावट ही अनेक रोगांवरती परिणामकारक ठरते असं वाचनात आहे. विशेषतः जेव्हा आपल्याला ताण येतो त्यावेळेला तो जो स्ट्रेस आहे, तर स्ट्रेस मॅनेजमेंटच्यासाठी म्युझिक थेरपीमध्ये, संगीत उपचारांमध्ये बिहाग रागाची सुरावट ही मुद्दामून ऐकवली जाते. अनेक नाट्यसंगीतकारांनी प्रियकर प्रेयसीच्या भेटीचं किंवा प्रतीक्षेचं वर्णन करताना किंवा प्रसंग सांगताना ते बिहाग या रागातच बांधले, आणि त्यामुळे मराठी संगीत नाटकांमध्ये बिहाग या रागाचा खूप विशेष असा वापर वाढला. एकीकडे आपण बिहाग रागाबद्दल जाणून घेतो आहे, पण माणिकताईंची सुद्धा काही गाणी तितकीच नाट्यपद अतिशय सुंदर आहे, तिचा सुद्धा आपण एकीकडे रसास्वाद घेऊया.

राग बिहागबद्दल जाणून घेत असताना अजून एक गोष्ट सांगते. राग जो लगेच लक्षात राहतो असंही बिहाग रागाविषयी म्हटलं जातं की बिहाग रागाचे स्वर हे खूप सुरावटीला अतिशय रंजक असल्यामुळे हा राग लगेच लक्षात राहतो. जुन्या गुरूंकडून सांगितली जाणारी एक म्हण आहे की बिहाग ऐकला की ओठांवर राहतो असंही या रागाबाबत म्हटलं जातं. म्हणजे या रागातली स्वररचना इतकी गोड आणि सहजगत्या स्मरणात राहणारी आहे की नवशिक्यालाही त्याची चाल पटकन ओळखू येते आणि मग ती लक्षात राहायला सुद्धा सोपी पडते. उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्याबद्दल एक प्रसिद्ध उल्लेख केला जातो की रात्रीच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी बिहाग अंगातील धून वाजवली की सभागृहात अत्यंत शांत आणि भरलेलं वातावरण निर्माण होत असे, असंही श्रोतेगण सांगतात. श्रोते कार्यक्रम संपल्यावर सुद्धा त्याच रागात असतात असा हा अतिशय सुंदर आणि आगळा वेगळा बिहाग राग. आपण ऐकणार आहोत अजून एक वेगळं नाट्यपद, अर्थात माणिकताई वर्मांच्याही बऱ्याच नाट्यगीतांमध्ये वेगळं खासियत आणि वैभव दिसतं, अनेक रागांचं मिश्रण दिसतं. असंच एक वेगळं अतिशय सुंदर असलेलं हे एक नाट्यगीत आपण ऐकूया.

हीच नाट्यगीतांची खरी खासियत आहे की या नाट्यगीतांच्या सगळ्याच वातावरणात आपण दंग होतो, तल्लीन होतो. अनेक श्रोते आपल्याला या कार्यक्रमामध्ये जोडले गेलेत, अनेकांचे फोन आले की खरंच आम्हाला नाट्यसंगीत आवडतात आणि आम्ही शनिवारच्या कार्यक्रमाची विशेष आतुरतेनं वाट बघत असतो. आर्यन सोमवंशी, अनिल आगाशे, उदय कुलकर्णी सर, त्याचबरोबरीने विनया देसाई मॅडम ह्या आपल्याशी जोडल्या गेल्या, नारायण सोनटक्के हे जोडले गेलेत आणि ते आपल्याला हेच सांगतायत की ही गाणी खरंच फार महत्त्वाची आणि खूप महत्त्वाचा खजिना आहे असं म्हणायला हरकत नाही. हीच तर खरी या गाण्यांची खासियत असते आणि म्हणूनच गाणं कितीही वेळा ऐकलं तरीसुद्धा पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं. अनेक श्रोत्यांनी आपले प्रसंगही सांगितलेत की ज्या वेळेला आपण इकडे तिथे जातो त्यावेळेलासुद्धा बाहेरगावी जात असताना गाणी ऐकली की खरंच खूप छान वाटतं. पंकज मोहोड सरांनी पुन्हा एकदा आपल्याला सांगितलेलं आहे की विहाग राग इतका सुंदर आणि मधुर असा राग आहे. बालगंधर्व यांच्या गायकीतसुद्धा बिहागंगाची अनेक पदं ही विशेष गाजली बरं का. त्यांच्या आवाजातली कोमलता, बिहागचं माधुर्य यामुळे रसिक अक्षरशः मंत्रमुग्ध होत गेले. तर असेच वेगवेगळे राग आज आपण बिहाग रागाविषयी जाणून घेतलं, एकीकडे वेगवेगळे नाट्यपदंसुद्धा ऐकली. सगळीच गाणी दरवेळेला मी म्हटलं तसं एखाद्या रागातलं प्युअर गाणं असेल असं नाही, तर बरेच वेळेला गायक हे हरकती दाखवण्यासाठी वेगवेगळ्या स्वरांचा या गाण्यामध्ये वापर करत असतात. तर आपल्याला एक फरमाईश आली आहे तर त्या ते गाणंसुद्धा आपण ऐकूया. ते सुद्धा अतिशय सुंदर असं एक नाट्यगीत आहे, तर ऐकूया हे एक गाणं.

तर मंडळी, सांजेच्या पारी या कार्यक्रमात मी चैताली कानिटकर आज आपल्याबरोबर जोडली गेले होते आणि बिहाग रागाविषयी आपण ऐकलंच, असेच वेगवेगळे कार्यक्रम घेऊन आपण भेटतच असतो. आत्ता मात्र कार्यक्रमात आपली मी अनुमागते आहे रजा घेण्याची. असंच नाट्यसंगीत ऐकत रहा आणि आपण भेटूया लवकरच पुन्हा एकदा. पण आता ऐकूया हे एक अतिशय सुंदर असं नाट्यगीत.

नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत। ऐकूयात काही ठळक घडामोडी। जनगणना 2027 अंतर्गत आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत यंदा आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा महा TET येत्या 21 जून ऐवजी 28 जून रोजी होणार आहे। राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA कडून 21 जून याच दिवशी नीट परीक्षा आयोजित करण्यात आल्यानं केंद्रावरील ताण टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी आज पुण्यातून मनीषा मांढरे या शिक्षिकेला अटक करण्यात आली। मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती असं CBI सांगितलं आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणवी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे। मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांची पाणी पातळी खालावत असल्यानं मुंबईत 10% पाणी कपात लागू केली असताना जलवाहिन्यांमधून बेकायदेशीररित्या पाणी उपसण्यासाठी विद्युत पंपांचा वापर करणाऱ्या नागरिकांविरोधात फौजदारी गुन्ह्यांसह कठोर कारवाई करण्याचा इशारा मुंबई महानगरपालिकेनं दिला आहे। IPL क्रिकेटमध्ये आज संध्याकाळी कोलकात्यामधील इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार तर 6 जण जखमी. आणि विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम. 45.5 दशांश सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण. आता सविस्तर बातम्या. नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं कोकण आणि मध्य रेल्वे जोडल्या गेल्या आहेत. यामुळे नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार असून ही गाडी सध्या 2 दिवस नागपूरवरून आणि मडगाववरून धावणार आहे. या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद सुद्धा 100% मिळालाय. जर असाच प्रतिसाद मिळाला तर रेल्वे प्रशासन लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न करेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं.
2: ये पनवेल के बाद रत्नागिरी से लेकर फिर मड़गांव तक जाएगी. अब नागपुर से हमारा जो प्रवास है वो मध्य रेलवे से शुरू होकर कोकण रेलवे तक समाप्त होगा. स्वाभाविक रूप से हमारे यहाँ के लोगों को जो गोवा की सैर करना चाहते हैं उनके लिए बहुत सुविधा की है. और आपने जो रिस्पांस दिया ऐसा ही रिस्पांस रहेगा तो बहुत ही जल्दी रेलवे प्रशासन इसकी डेली शुरुआत करेंगे ऐसा मुझे विश्वास है.
1: मध्य रेल्वेच्या नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर आज नागपूर ते मडगाव या एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. याप्रसंगी नागपूरच्या महापौर नीता ठाकरे, मध्य नागपूरचे आमदार प्रवीण दटके, मध्य रेल्वे नागपूरचे विभागीय महाव्यवस्थापक विनायक गर्ग, नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते. नागपूरमध्ये वाहतूक व्यवस्था ही सर्वोच्च दर्जाची आहे असं नमूद करत गडकरी यांनी नागपूर तसंच अजनी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासाचं काम चालू असून अजनीच्या जवळ असणाऱ्या कारागृहाची जागा देखील आता पाटण सावंगी जवळ करण्याचं नियोजन असल्याची माहिती दिली. नागपूर मडगाव दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचं नियमितीकरण करत तिला आता 11203 आणि 11204 नागपूर मडगाव एक्सप्रेस म्हणून मान्यता मध्य रेल्वेनं दिली आहे. ही द्विसाप्ताहिक गाडी नागपूरहून बुधवार आणि शनिवार रोजी दुपारी 3:05 सुटून मडगावला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5:45 पोहोचेल. मडगावहून गुरुवार आणि रविवार रोजी रात्री 8 सुटणारी गाडी नागपूरला दुसऱ्या दिवशी रात्री 9:30 येईल. गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. पेट्रोलच्या निर्यातीवर प्रति लिटर अतिरिक्त उत्पादन शुल्क 3 रुपयांनी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. पेट्रोलची निर्यात मोठ्या प्रमाणात होऊ नये यासाठी सरकारनं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

असतात. उत्तर पत्रिकांच्या स्कॅन प्रतीसाठी विद्यार्थ्यांना या महिन्याच्या 19 ते 22 तारखेपर्यंत प्रतिविषय 700 रुपये शुल्क भरून ऑनलाईन अर्ज करता येईल, तर गुणांच्या पडताळणी आणि पुनर्मूल्यांकनासाठी 26 ते 19 मे दरम्यान अर्ज सादर करता येतील, असं मंडळानं स्पष्ट केलंय. जनगणना 2027 अंतर्गत महाराष्ट्रासह राज्य आणि दिल्ली महानगरपालिका क्षेत्रात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू होतोय. या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेटी देतील. सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल अप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल. ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील. राज्यातील घर आणि शेतीविषयक शर्तभंग नियमितीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऐतिहासिक निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार सोपवले आहे. नव्या निर्णयानुसार 10 लाख रुपयांपर्यंत दंड असलेली शर्तभंग प्रकरणं जिल्हाधिकारी तर 20 लाख रुपयांपर्यंतची प्रकरणं विभागीय आयुक्त निकाली काढणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार घेतलेल्या या निर्णयामुळे नागरिकांना छोट्या प्रकरणांसाठी मंत्रालयात जाण्याची गरज भासणार नाही. या संदर्भातील राजपत्र काल जारी करण्यात आलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत नवीन बायपासजवळ उभ्या कंटेनर ट्रकला इको प्रवासी कारची मागून जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात 70 वर्षीय वयस्क आणि 7 वर्षीय बालकाचा मृत्यू झाला तर 6 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालकानं कोणतेही दिशादर्शक चिन्ह किंवा लाईट न लावता वाहन महामार्गावर उभं केल्यानं हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे. जखमींमध्ये 4 महिलांसह कार चालक आणि अन्य प्रवाशाचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. भंडारा तालुक्यातील मानेगाव बाजार इथं गोठ्याला आग लागून 8 जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. लघुदाब वाहिनीच्या तार तुटून गोठ्याच्या टीनावर पडल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या दुर्घटनेत सुमारे 3 लाख रुपयांचं नुकसान झालंय. याशिवाय गोठ्यावरील टीनाचा शेड, पशुखाद्य आणि इतर साहित्य आगीत पूर्णपणे जळून खाक झालंय. आदिवासी विकास विभागांतर्गत चालवल्या जाणाऱ्या सरकारी वसतिगृह आणि शैक्षणिक योजनांमधील विविध प्रलंबित मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांनी आज नागपूरच्या आदिवासी विकास आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन सुरू केलं. शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्यानं शिक्षणावर परिणाम होत असल्याचा तसंच वसतिगृहांमधील निवास, भोजन आणि मूलभूत सुविधांमध्ये अनियमितता असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. कालपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी संपूर्ण रात्र कार्यालयासमोर ठिय्या देत काढली. मागण्या तातडीनं मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांनी देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांनंतर निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर सर्व आजी माजी लोकप्रतिनिधींचं मानधन 1 वर्षासाठी गोठवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचं आवाहन केलंय. देशहितासाठी स्वतःचंही मानधन 1 वर्षासाठी थांबवण्याची तयारी असल्याचं सावजी यांनी पत्रात नमूद केलं. 1978 पासून मेहकर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे सावजी हे 1993 मधील काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ नेत्यांपैकी आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम असून सर्व जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंश सेल्सिअस आणि त्या पलीकडे आहे. आज वर्धा जिल्हा विदर्भात सर्वाधिक उष्ण ठरला. वर्धा जिल्ह्यात 45.5 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अमरावती इथं 45.2, अकोला इथं 45.1, ब्रह्मपुरी इथं 44.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. नागपुरात आज 43 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान आहे. उर्वरित बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. आगामी 20 तारखेपर्यंत नागपूरसह वर्धा, अमरावती, अकोला या जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आल्यानं प्रशासनानं नागरिकांना 11 ते 4 या वेळेत बाहेर न पडण्याचं आवाहन केलं असून उष्णतेपासून बचाव करण्याच्या उपाययोजना करण्यास सांगितलंय. येत्या 2 तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि अत्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं

कोलकाता नाईट रायडर्स यांचा सामना गुजरात टायटन्ससोबत संध्याकाळी 7:30 होणार आहे. आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत युवा भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. 2 सुवर्ण पदकांसह 7 रौप्य पदकांना या खेळाडूंनी गवसणी घातली आहे. बॅडमिंटनमध्ये भारतीय पुरुष दुहेरीची जोडी सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत मलेशियाच्या नूर इझुद्दीन आणि गोह सी फे या जोडीचा पराभव केलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बहुप्रतीक्षित नागपूर ते मडगाव रेल्वे सेवा सुरू झाल्यानं नागपूरकरांचा गोव्याचा प्रवास सोपा होणार. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. पेट्रोलवरच्या निर्यात शुल्कात 3 रुपये वाढ तर डिझेल आणि विमान इंधनावरच्या निर्यात शुल्कात कपात. अकोला जिल्ह्यातील भीषण रस्ते अपघातात 2 जण ठार 6 जण जखमी. आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये अत्याधिक उष्णतामान कायम. 45.5 सेल्सिअससह वर्धा जिल्हा ठरला सर्वात उष्ण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई संदेश नाईक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशाच्या नागरिकांसमोर प्रतिपादन। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांचा 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा। नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक। गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण। आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज। भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमांपुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज आपल्या नेदरलँडच्या दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते।
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया। दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया। जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है।
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3र्या क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअप जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं। भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो, तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे, असं ते म्हणाले। एआय, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं। प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँडचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली। नेदरलँडचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांचीही ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत। जनगणना 2027 अंतर्गत राज्यात स्वगणनेचा कालावधी काल संपला आणि आजपासून घर यादी आणि गृहगणनेचा दुसरा टप्पा सुरू झाला। या टप्प्याअंतर्गत 16 मे ते 14 जून या कालावधीत प्रगणक माहिती संकलित करण्यासाठी किंवा नोंदवून घेण्यासाठी घरोघरी भेट देतील। सरकारनं अधिसूचित केलेल्या 33 प्रश्नांची माहिती मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे संकलित केली जाईल। ज्यांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांच्या SEID द्वारे त्यांनी भरलेल्या माहितीची पडताळणी प्रगणक करतील। महाराष्ट्राखेरीज मेघालय, राजस्थान, झारखंड या राज्यात तसंच दिल्ली महानगरपालिका क्षेत्रातही गृहगणनेचा दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला। राज्यातल्या शासकीय, निमशासकीय तसंच खासगी आस्थांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेसाठी पॉश अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध मनाई आणि निवारण अधिनियम 2013 या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास विभागानं दिले आहेत। यासंदर्भात महिला आणि बालविकास विभागानं परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्यासाठी अधिकाऱ्यांना कायदेशीर अधिकार दिले आहेत। राज्यातल्या ज्या आस्थापनांमध्ये 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे। या समितीमध्ये किमान 50% महिला सदस्य असणं, वरिष्ठ महिला कर्मचारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करणं तसंच बाह्य स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीचा समावेश असणं आवश्यक राहणार आहे। महिलांच्या तक्रारींसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच SHE अर्थात शी बॉक्स पोर्टल यांसारखी विविध माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 30 मेपासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, 29 मेपर्यंत मराठवाड्यातल्या पात्र नागरिकांना कुणबी जात प्रमाणपत्र द्यावी अशी त्यांची मागणी आहे। सातारा, औंध आणि इतर गॅझेट तात्काळ अंमलात आणावीत, मराठा आंदोलन प्रकरणी दाखल झालेल्या पोलीस तक्रारी मागे घ्याव्या असंही त्यांचं म्हणणं आहे। मराठा आरक्षणासाठीची मंत्रिमंडळ उपसमिती बरखास्त करून मराठा आणि कुणबी समाजासाठी नवीन मंत्रालय स्थापन करावं अशी मागणीही त्यांनी आज आंतरवली सराटीमध्ये वार्ताहरांशी बोलताना केली। खुल्या प्रवर्गातल्या जागांवर आरक्षित प्रवर्गातल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यावर राज्य सरकारनं नुकतेच निर्बंध आणले आहेत। याविषयी चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांनी 28 मे रोजी आंतरवली सराटीमध्ये जमावं असं आवाहन जरांगे यांनी केलं आहे। नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली। मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या, तसंच NTA कडून त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं आहे। या प्रकरणी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
2: नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. गेल्या 24 तासात देशभरातल्या 6 ठिकाणी राबवण्यात आलेल्या शोध मोहिमेतून कागदपत्र, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट आणि मोबाईल सीबीआयनं जप्त केले. लातूर इथले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी यांना या प्रकरणी अटक केल्यानंतर सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. कुलकर्णी यांनी निवृत्तीआधी ज्या प्रश्नपत्रिका तयार करण्यात मदत केली होती त्याबद्दलही त्यांची चौकशी केली जात आहे. तसंच नीट परीक्षेच्या तयारीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या लातूर पॅटर्नचीही कसून चौकशी केली जात आहे. नीट परीक्षेच्या काही दिवस आधीच कुलकर्णी यांनी पुण्यात खासगी शिकवणी वर्ग सुरू केला होता. यात कुलकर्णी यांनी परीक्षेत येणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरं विद्यार्थ्यांना सांगितल्याचं बोललं जात आहे. कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं गरजू विद्यार्थ्यांना शोधण्यासाठी राज्यभर जाळं तयार केल्याचं तपासात उघड झालं आहे. नीट परीक्षेच्या दिवशी मनीषा वाघमारे यांच्या बँक खात्यात 10 लाख रुपये जमा झाल्याचं एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं. याशिवाय प्रत्येक विद्यार्थ्याने त्यांच्या खात्यात प्रत्येकी 25,000 रुपये हस्तांतरित केले होते. पेपरमधले प्रश्न दाखवण्यासाठी आरोपींनी विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार 25,000 ते 25 लाखापर्यंत पैसे आकारल्याचं तपासात समोर आलं आहे.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गडचिरोली जिल्हा नक्षलवादी मुक्त झाल्याची घोषणा आज पोलिसांनी केली. ऑपरेशन अंतिम प्रहार दरम्यान 8 नक्षल्यांना अटक करण्यात आली असून 5 नक्षल्यांनी आज पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. मात्र विचारधारा संपली असं म्हणू शकत नाही, त्यामुळे यापुढेही इतर राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवादी येऊ नये यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. आज अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय समिती सदस्य राजू मंगू वेको, त्याची पत्नी आणि इतर सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिवाय त्यांच्याकडून 65,34,000 रुपये एवढी रोख रक्कम आणि 147 SLR आणि अन्य बंदुकाही जप्त करण्यात आल्या आहेत. यातल्या चौघांना तेलंगणातून, दोघांना कुमनार इथून आणि नैताळा इथून 2 जणांना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. आज 5 जहाल नक्षल्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. त्यात एक विभागीय समिती सदस्य, एक प्लाटून समिती सदस्य, एक क्षेत्रीय समिती सदस्य आणि 2 दलम सदस्यांचा समावेश आहे. त्यांच्यावर एकूण 38 लाख रुपयांचं बक्षीस होतं. शिक्षण मंत्रालयानं देशातल्या 14 ते 18 वयोगटातल्या शाळाबाह्य मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. नागपूर ते मडगाव दरम्यानच्या रेल्वेला आज केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात हिरवा झेंडा दाखवला. सध्या ही गाडी 2 दिवस धावणार असून प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर लवकरच ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न केला जाईल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेटमध्ये थोड्याच वेळात कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्सशी होणार आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं.

पासून पुन्हा बेमुदत उपोषण करण्याचा इशारा. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: जैसे कि आप जानते हैं, विविध भारती हर महीने करता है अपनी एक महफिल सृजन भारती। इस बार सृजन भारती लेकर आ रहा है लोक संगीत की भीनी खुशबू और कुछ दिलचस्प बातों का गुलदस्ता। और ये कार्यक्रम होगा एक मुक्ताकाशी रंगमंच पर। 21 मई शाम 6:30 पर लोक संगीत और कुछ दिलचस्प बातों से सजा रंगारंग कार्यक्रम। आयोजन स्थल है ज्ञान सागर मुक्ताकाशी ऑडिटोरियम रघुनाथ टावर के सामने, देवीदास लेन, बोरीवली पश्चिम, मुंबई। प्रवेश बिल्कुल मुफ्त। आप सभी खुद आएं और अपने दोस्तों को लेकर आएं।
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई। या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात।
2: तुम्हाला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत। ही आहे अज्ञात मुंबई।
1: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या या अशा अज्ञात ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची।
2: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत।
1: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून सकाळी 7:45 107.1 FM रेनबो वर आणि सकाळी 9 आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवर।

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

0: आकाशवाणी मुंबई अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटीप्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हज यात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. 8 नक्षलवाद्यांना अटक. 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल. राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. भारत सध्या अभूतपूर्व परिवर्तन अनुभवत असून देशाच्या महत्वाकांक्षा आता सीमापुरत्या सीमित राहिल्या नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज आपल्या नेदरलँड्स दौऱ्यात हेग इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना बोलत होते.
1: दुनिया का सबसे बड़ा यूनिक आइडेंटिफिकेशन प्रोग्राम भारत ने चलाया. दुनिया के सबसे बड़े फाइनेंशियल इंक्लूजन प्रोग्राम में से एक भारत ने चलाया. जिस स्केल पर भारत डिजिटलाइजेशन कर रहा है वो अभूतपूर्व है.
0: भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेची प्रशंसा करताना जगातलं 3रा क्रमांकाचं सर्वात मोठं स्टार्टअपचं जाळं भारताचं असल्याचं त्यांनी सांगितलं. भारत आज ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवण्याची तयारी ठेवतो. तसंच जागतिक उत्पादक हब, हरित ऊर्जा नेतृत्व तसंच जगाचं विकास इंजिन म्हणून पुढे येण्याची महत्वाकांक्षाही भारत बाळगून आहे असं ते म्हणाले. AI, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात भारत उल्लेखनीय कामगिरी करत असून संशोधन आणि सर्जनशीलतेची संस्कृती आणखी विस्तारत असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज नेदरलँड्सचे राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांचीही भेट घेतली. नेदरलँड्सचे प्रधानमंत्री रॉब जेट्टेन यांची ते थोड्याच वेळात भेट घेणार आहेत. नीट पेपर फुटीप्रकरणी CBI आज पुण्यातून मनीषा मांढरे या प्राध्यापिकेला अटक केली. मॉडर्न कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या मांढरे या नीट पेपर तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होत्या. तसंच NTA त्यांची तज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे या प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं आहे. नीट पेपर फुटीप्रकरणी CBI आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी अटक झालेल्या प्राध्यापक PV कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या दोघांना न्यायालयानं 10 दिवसांच्या CBI कोठडीत पाठवलं आहे. NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेत केंद्र सरकारनं आज 2 सहसचिव आणि 2 सहसंचालकांची नियुक्ती केली आहे. भारतीय सांख्यिकी सेवेच्या 1998 तुकडीच्या अधिकारी अनुजा बापट आणि भारतीय महसूल सेवेच्या 2004 तुकडीच्या अधिकारी रुचिता वीज या पुढील 5 वर्षांसाठी NTAच्या सहसचिव असतील. तर भारतीय महसूल सेवेच्या प्राप्तिकर विभागाचे अधिकारी आकाश जैन तसंच भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभागातील अधिकारी राजेंद्र भोजगडिया यांची सहसंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण मंत्रालयानं देशातील 14 ते 18 वयोगटातील शाळेबाहेर असलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. उपलब्ध आकडेवारीनुसार देशात इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक 100 मुलांपैकी केवळ 62 मुलंच 12वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सध्या 14 ते 18 वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शाळेबाहेर आहेत. यावेळी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या एका नवीन उपक्रमाच्या अंमलबजावणी धोरणाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं येत्या 1 जुलैपासून 9वीच्या अभ्यासक्रमात 3 भाषा अनिवार्य केल्या आहेत. या 3 भाषांपैकी किमान 2 भाषा या मूळ भारतीय भाषा असणे आवश्यक आहे. तसंच 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 3रा भाषेची कोणतीही बोर्ड परीक्षा घेतली जाणार नाही. सर्व मूल्यमापन पूर्णपणे शाळा आधारित आणि अंतर्गत स्वरूपाचं असेल असं मंडळानं सांगितलं आहे. केंद्र सरकारनं भारतीय हज यात्रेकरूंसाठी आज लघु हज पॅकेजची घोषणा केली. या नवीन व्यवस्थेअंतर्गत यात्रेकरूंना हजचे विधी पूर्ण करून सुमारे 20 दिवसांच्या आत परतणे शक्य होईल. हे लघु हज पॅकेज 17 मे ते 5

यासाठी पोलीस सातत्यानं लक्ष ठेवून राहतील असं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी स्पष्ट केलं. अहोरात्र कार्य करणाऱ्या रुग्णालयांप्रमाणे दिवस रात्र काम करण्याची गरज आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केलं आहे. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायव्यवस्थेच्या कामकाजात होणारा वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी तंत्रज्ञान हाच एकमेव उपाय प्रभावी उपाय असल्याचं ते म्हणाले. न्याय वितरणाला गती देण्यासाठी तांत्रिक प्रगतीचा वापर करून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशी अधिक सखोल न्यायिक रचना करण्याचं आवाहन सरन्यायाधीशांनी यावेळी बोलताना केलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका मोठ्या ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करत 182 कोटी रुपये किमतीचे 227 किलो वजनाचे कॅप्टागॉन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं आहे. मध्य आशियातल्या दहशतवादी गटांकडून कॅप्टागॉन या अंमली पदार्थाची तस्करी केली जाते. या प्रकरणी दिल्लीतून एका सिरियाच्या नागरिकाला अटक झाली आहे. केरळमध्ये होऊ घातलेले मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन यांनी आज काँग्रेस महासचिव KC वेणुगोपाल यांची त्यांच्या तिरुवनंतपुरम इथल्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये पाऊण तास चर्चा झाली. त्यानंतर दोघांनी वार्ताहरांशी संवाद साधला. वेगवेगळी मतं असणं हे राजकारणात नैसर्गिक आहे, मात्र पक्षाने एकदा निर्णय घेतला की त्या निर्णयामागे ठामपणे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे, असं वेणुगोपाल यावेळी म्हणाले. तर दोघांमध्ये मतभेद असल्याचं वृत्त फेटाळून लावत मंत्रिमंडळ स्थापनेची चर्चा सुरळीतपणे सुरू असल्याचं सतीशन यांनी सांगितलं. मंत्र्यांची यादी उद्या दुपारपर्यंत राज्यपालांना दिली जाईल असं ते म्हणाले. वेणुगोपाल यांची भेट घेण्याआधी सतीशन यांनी ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथाला यांचीही भेट घेतली. चेन्नीथाला यांनी मंत्रिमंडळात सहभागी व्हावं यासाठी सतीशन प्रयत्नरत असल्याचं सांगितलं जात आहे. केरळच्या मुख्यमंत्रीपदासाठी चेन्नीथाला हेही आग्रही होते. भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून भूतानला भारतापेक्षा खूपच कमी दरात पेट्रोल विकलं जात असल्याच्या दाव्याचं सरकारनं खंडन केलं आहे. समाज माध्यमावरचा हा दावा हा व्हिडिओ जुना असून नागरिकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशानं तो संदर्भाशिवाय शेअर केला जात आहे असं प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या फॅक्ट चेक युनिटनं म्हटलं आहे. थायलंडमधल्या बँकॉक इथं आज रेल्वे आणि सार्वजनिक बसची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 25 जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे आणि बसची टक्कर होऊन आगीचा भडका उडाला. यामध्ये अनेक चारचाकी आणि दुचाकींना झळ पोहोचली आहे. इस्रायलनं गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात हमासच्या लष्करी विभागाचा नेता मारला गेल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. इज अल दिन अल हदाद असं त्याचं नाव असून 7 ऑक्टोबर 2023 इस्रायलवर हल्ला करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता असं इस्रायलच्या लष्करानं म्हटलं आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना गुजरात टायटन्स सोबत सुरू आहे. या सामन्यात गुजरातनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा कोलकात्याच्या 8 षटकात 1 बाद 85 धावा झाल्या होत्या. अमेरिका आणि नायजेरियाच्या सशस्त्र दलांनी इस्लामिक स्टेट ग्रुपचा म्होरक्या अबू बिलाल अल मैनुकी याला काल एका संयुक्त मोहिमेत ठार केल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज भारताच्या भूमीत दाखल झाल्याचं हवामान विभागानं जाहीर केलं. अंदमान आणि निकोबार बेटांवर आज या पावसानं हजेरी लावली. श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. यावर्षी मान्सून 1 जूनपर्यंत तामिळनाडूत तर 10 जूनपर्यंत राज्यात दाखल होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशात सध्या अभूतपूर्व परिवर्तन होत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं नेदरलँडमधल्या भारतीय वंशांच्या नागरिकांसमोर प्रतिपादन. नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून एका प्राध्यापिकेला अटक. 20 दिवसात हजयात्रा पूर्ण करण्यासाठीच्या लघु पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त, 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 जणांचं आत्मसमर्पण. आणि अंदमानमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस दाखल, राज्यात 10 जूनपर्यंत येण्याचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो प्रसारण सेवा वंदन कार्यक्रम घेऊन आपल्यासोबत मी रश्मी वारंग. आपणा सर्वांना रश्मीचा सप्रेम नमस्कार. सुरुवात करूया प्रमिला दातार यांच्या स्वरातल्या या आदित्य स्तोत्राने.

नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.

FM रेनबो 107.1 MHz आपण वंदन कार्यक्रमात भेटलो आहोत मंडळी आणि नेहमीप्रमाणेच वळणार आहोत अशा एका नदीकडे जिचा प्राचीन काळापासून उल्लेख झालेला दिसतो आणि आज ज्या नदीबद्दल आपण बोलणार आहोत आपल्या महाराष्ट्रातलीच भीमा. मूळ नाव तिचं काय आहे? भीमरथा किंवा भीमरथी ही तिची खरी नावं आहेत आणि पंढरपूरमध्ये ती चंद्रकोरीप्रमाणे दिसते त्यामुळे ती भीमेची तिकडे चंद्रभागा होऊन जाते. जर एकूणच आपण तिच्याबद्दलच्या कथांचा विचार केला तर तिला महानदी असंही संबोधलं जातं. मत्स्य, ब्रह्म आणि वामन या पुराणांमध्ये किंवा महाभारतामध्ये सुद्धा या आपल्या भीमा नदीचे निर्देश येतात, त्यांचा तिचा उल्लेख झालेला दिसतो. आणि तो उल्लेख कसा होतो तर त्रिपुरासुराचा वध करून शंकर भगवान श्रम परिहारार्थ भीमाशंकरजवळ तिथे आले होते ते, आणि तिथं अयोध्येचा भीमक नावाचा राजा त्यांना तप करताना दिसला. तो शंकर भगवानांना सामोरा गेला. त्यावेळी शंकर भगवानांनी प्रसन्न होऊन भीमकाला वर मागायला सांगितला की तुला हवा तो वर माग. त्यावेळी त्याने भगवान शंकर त्या त्रिपुरासुराच्या वधानंतर पूर्णपणे त्याच्याशी युद्ध केल्यानंतर थकले होते, घामाघूम झाले होते. तर भीमकाने असा वर मागितला की तुम्हाला आलेल्या घामाच्या धारांची पुण्यपावन नदी होऊ दे. आणि मग त्यानंतर भीमेचा उगम झाला आणि राजा भीमकाने त्या नदीची मागणी केली होती. त्या भीमकाच्या नावावरून या नदी

तिला भीमा असं नाव पडलं अशी आख्यायिका सांगितली जाते. या नदीच्या उगमस्थानी मग आपल्याला ते भीमाशंकर त्याचा एक संदर्भ आपल्याला लागतो. आणि मग इतरही पुढे नदीच्या काठी पंढरपूर, ब्रह्मपुरी, गाणगापूर ही तीर्थक्षेत्र विकसित झालेली आपल्याला दिसतात. तर असा प्राचीन पुराण काळापासून संदर्भ असलेली ही नदी भीमा, जिच्याबद्दल आपण जाणून घेतलं वंदन कार्यक्रमात.

श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.

107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो प्रसारण सेवा आणि आपण ऐकत आहात वंदन कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये आपण काही गोष्टी किंवा काही शब्द त्यांचे अर्थ अधिक उलगडून पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आपण सूर्यदेवाच्या रथाबद्दल नेहमीच बोलतो किंवा त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या कथा, म्हणजे खरं मास लागतो तेव्हा सूर्यदेवाचे घोडे कसे थोडेसे मंदावतात आणि मग ते मंदावण्याचं कारण काय वगैरे वगैरे, हे सगळं आपण जाणून घेतलेलं आहे. बरोबर, तर या सूर्यदेवाच्या घोड्यांविषयी बरंच सारं वर्णन केलेलं दिसतं. मुळात जर का तुम्ही त्यांचं चित्र पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये त्या सातही घोड्यांच्या रंगामध्ये थोडासा सूक्ष्म फरक आपल्याला दिसून येतो आणि त्याचं कारण सांगितलं जातं की हे सात घोडे म्हणजे सात दिवसांचं प्रतीक आहे आणि त्यामुळे प्रत्येक दिवस वेगळा, तर त्या दृष्टिकोनातनं त्यांचं वेगळेपण जपलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्याबरोबर आणखीन दुसरं आणखीन त्याचं जे वैशिष्ट्य आहे की ह्या सातही घोड्यांना नावं आहेत. आपण जर बघितलं तर जगभरामध्ये अशा पद्धतीच्या संकल्पना किंवा कल्पना बऱ्याचदा दिसून येतात. म्हणजे जसं की सांताक्लॉज ही संकल्पना आहे, तर सांताक्लॉजच्या त्याची जी रेंडियरची गाडी आहे तर त्या रेंडियरच्या गाडीमध्ये असलेल्या गाडीला जोडलेल्या प्रत्येक रेंडियरचं नाव आहे. आणि कमाल अशी वाटते की आपल्याकडच्या अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा त्यांची जी नावं आहेत विक्टर डेक्स्टर वगैरे ती सगळी माहिती असतात सांताक्लॉजच्या रेंडियरच्या गाडीची नावं. पण आपल्या सूर्यदेवांच्या सात घोड्यांची नावं विचारली, त्यांना नावं आहेत असा सुद्धा प्रश्न आपल्याकडे अनेकांना पडतो. तर म्हणून ही नावं आपल्या पुढच्या पिढीपर्यंत नक्की न्या. त्यांनाही हे माहिती असायला हवं की जसं बाहेरच्या अन्य संस्कृतींमध्ये अशा सगळ्या सुंदर कल्पना असलेल्या गोष्टी आहेत तशाच भारतीय संस्कृतीत सुद्धा आहेत की. तर सूर्यदेवाच्या सात घोड्यांची नावं गायत्री, बृहती, उष्णिक, जगती, त्रिष्टुप किंवा त्रिस्तप आणि अनुष्टुभ किंवा अनुस्तप आणि पंक्ती ही आहेत त्याच्या सात घोड्यांची सात नावं. आहे की नाही विलक्षण हे. या सगळ्या संकल्पना कितपत कशा किंवा का ह्याची जरी आपल्याकडे उत्तरं नसली तरीसुद्धा आपण बऱ्याचदा पाश्चिमात्य अनेक संकल्पना इतक्या सहज आत्मसात केलेल्या दिसतात, तर आपल्या संस्कृतीतसुद्धा इतक्या छान छान गोष्टी आहेत त्यांची कल्पना आपल्याला नक्कीच असायला हवी.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. वनिता मंडळ.